0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 6 जून. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्याखाली पाणीच असतं. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहतं. जे नाही ते तोंडानं सांगणं ही माया, आणि तिला आपण खरं मानतो. मायेला असत्य मानलं की ब्रह्माला सत्यत्व येतं. आपण मायेच्या पाठीमागं जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असं समजतं तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला, आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारं ते, म्हणजे परमात्म स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी आहे. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मुरणं ही शेवटची पायरी आहे. जे जे घडतं त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म म्हणतात. आणि आलं तर भोगलं, गेलं तर सोडलं हे सहज कर्म आहे. दोष बांधू नयेत. अशा रीतीनं केलेलं कर्म ते ज्ञानयुक्त कर्म आहे. असं म्हणतात निरासक्त कर्म म्हणजे काय, तर ईश्वराच्या स्मरणात केलेलं कर्म त्याला निरासक्त कर्म म्हणतात. अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान, आणि जे मोक्षाला कारण होतं ते ज्ञान समजावं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचं ध्येय एकच असतं. लग्नामध्ये ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असं माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य काय, तर मुलीला नवरा गाठून देणं. त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य आहे. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वती येतो. सर्व साधनांचा उपभोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणानं हे काम लवकर होतं, आणि म्हणूनच सर्व साधनांचं सार भगवंताचं नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावं आणि भगवंताशी एकरूप व्हावं. आपण प्रयत्न करत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा. आणि भगवंताच्या नामात आनंदानं कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। NA रेसिडेन्शियल प्लॉट्स, NA कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विला।

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 157वा, दशक 11वे, समास 4, विवेक निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। गार ही क्षणिक असते म्हणून परीक्षेत उतरू शकत नाही, चतुराने परीक्षा केली पाहिजे। जिथे परीक्षा घेतली जात नाही तिथे घाव द्यावे लिहावे लागतात। मूर्खपणाचा अनुभव येतो, घेण्यास योग्य आहे तेच घ्यावं, योग्य नाही ते सोडावं, उच्च नीच ओळखावं त्याला ज्ञान असं म्हणतात। संसाररूपी बाजारपेठेत आले, एका लाभामुळे अमर झाले आणि एका लाभामुळे फसवले गेले। त्याच्यामध्ये आपल्या मुद्दल होते ते खर्च झाले। जाणत्याने असं करू नये, सार तेच शोधून घ्यावं, असार सर्व जाणून त्याचा वमनाप्रमाणे त्याग करावा। वमन प्राशन करणे हे श्वानाचं लक्षण आहे, तिथे पवित्र ब्राह्मणाचं काही

काम नाही. जसं जसं साठवलं तसं त्याच्या बाबतीत घडलं. जे अभ्यास करत आहेत ते तो सोडत नाहीत. एक दिव्यांना भक्षण करतात तर एक विष्ठा सावडतात. वर आपल्या वडिलांचा अभिमान दाखवतात. असो, विवेक असल्याशिवाय बोलणं म्हणजे व्यर्थ शीण आहे. सर्वांनी श्रवण मनन अवश्य करावे. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 5 राजकारण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. कर्म निश्चितपणे करावं, ध्यान निश्चितपणे धरावं. एकदा सांगितलं निरूपण पुन्हा सांगावं. तसं आम्हाला बोललेलं पुन्हा बोलायला लागतं. कारण जे बिघडलेलं आहे ते घडलं म्हणजे समाधान मिळतं. समुदायाने अनन्य भक्ती करावी, इतर लोकांना देखील भक्ती करण्याची प्रेरणा व्हावी असा या उपायाचा अर्थ आहे. जीवनामध्ये हरिकथा निरूपण हेच मुख्य आहे. दुसरं म्हणजे राजकारण आणि तिसरं म्हणजे सर्व विषयी सावधपणं हे महत्त्वाचं आहे. चौथा गुण म्हणजे साक्षेप, म्हणजे नाना शंका कुशंका दूर करणे. छोटे मोठे अन्याय असतील तर ते क्षमा करीत जावे. दुसऱ्याच्या अंतर्मनातील भाव ओळखावा. स्वतः निरंतर उदासीन राहावं. नीतिन्यायामध्ये कधीही अंतर पडू देऊ नये. लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं, त्यांना आपण बोध करावा. प्रापंचिक मदत देखील यथाशक्ती करावी. प्रपंचातील बरा वाईट काळ ओळखावा. धीर भरपूर असावा, मात्र अतिसंबंध पडू देऊ नये. प्रपंचाचा उपाधीचा विस्तार करावा, मात्र त्याच्यामध्ये अडकू नये. वेळप्रसंगी स्वतःकडे कमीपणा घ्यावा, मूर्खपणा घ्यावा. लोकांचे दोष पाहून ते झाकून ठेवावे. दुसऱ्याचं अवगुण नेहमी नेहमी बोलू नये. दुर्जनांना गुन्ह्यात पकडून त्यांच्यावर परोपकार करून सोडावं. नाना उपाय करून अशक्य कार्य साध्य करावं. सभा समुदाय याच्यातील प्रसंग सावरावा. एखाद्याशी अतिवाद करू नये. दुसऱ्याच्या मनातील इच्छित जाणावं. अनेकांचे त्रास सहन करावे, जर सोचलं नाही तर कठीण होईल. दुसऱ्याचं दुःख जाणावं, ऐकून ते वाटून घ्यावं. लोकांचं बरं वाईट सहन करावं. अपार पाठांतर असावं, सोबत विचार देखील केला पाहिजे. परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर राहावं. शांती करवावी, भांडणं मिटवावी. अनेकांद्वारे चांगुलपणाचं वळण लावावं. अपाय करायचा असला तरी बोलून दाखवू नये. परस्पर प्रत्यय प्रचितीस आणावा. जो लोकांचं वर्तन सहन करीत नाही त्याला लोकप्रियता मिळत नाही. मात्र खूप जास्त सहन करत राहिला तरी त्याचं महत्त्व उरत नाही. राजकारण भरपूर करावं, परंतु कोणाला कळवू देऊ नये. दुसऱ्याला त्रास व्हावा असं आपलं अंतःकरण असावं. लोक पारखून सोडावं. मुत्सुद्देगिरीने मानापमान नष्ट करावे आणि मग लोकांशी जवळीक साधावी. त्रासदायक लोकांना दूर ठेवावं. घाबरट लोकांशी बोलू नये. त्यांच्याशी संबंध पडला तर दुसरीकडे जावं. असं हे राजकारण आहे. ते सांगितलं तर असाधारण वाटतं. अंतःकरण शुद्ध ठेवून राजकारण करावं. भीतीग्रस्त लोकांना वर उचलावं. धैर्यवान युद्ध करणाऱ्या लोकांना कार्यप्रवृत्त करावं. मात्र कधी कधी भीतीग्रस्त माणसाला देखील सहानुभूती दाखवून कार्यप्रवृत्त करावं लागतं. आणि शूराला तर जास्तचे येतो म्हणून थोडंसं दूर ठेवावं लागतं. कीर्ती वाढेल असं कार्य केल्याशिवाय राहू नये. वैभव आलं तरी त्याची अभिलाषा धरू नये. एकाच्या पाठीशी राहावं, एकाला पाहायचंच नाही ही काही चातुर्याची लक्षणं नाहीत. त्याग केल्याशिवाय नाही सांगितला तरी ते मानत नाहीत. हित मनामध्ये येत नाही. श्रोत्यांनी विचारलं म्हणून उत्तर दिलं. यातील काही कमी जास्त असल्यास श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास पंचम.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनहो अठ्ठावन्नावं नारद भक्ति सूत्र अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ म्हणजे अन्य सर्व साधनांपेक्षा भक्तीत सुलभता आहे.

सुजन हो 58 अर्धभक्ति सूत्र अन्यस्मात् लभ्यं भक्तौ या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. आता पावे तो अनेक अंगांनी प्रेमभक्तीचा विचार केला, तिथं सर्वांपेक्षा श्रेष्ठत्व पटवून दिलं, ती कर्म ज्ञान योगादी साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे असं याआधी 25 सूत्रामध्ये स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे साधन भक्ती गौणी भक्तीचाही विचार केला आहे, भक्तीचं फलरूपत्वही सांगितलं आहे. अशी ही सगळ्या साधनांहून श्रेष्ठ असणारी भक्ती कठीण असेल, आचरण करताना क्लेश होतील किंवा त्या मार्गात अनेक विघ्न निर्माण होणंही शक्य असेल असं कुणाला वाटेल, भक्ती ही दुर्लभ आहे, कठीण आहे अशी कुठं कुठं प्रमाणही आढळतात, पण श्री नारद महर्षी या अन्यस्मात् लभ्यं भक्तौ 58 सूत्रामध्ये भक्तीची सुलभता स्पष्ट

सुजन हो, मनुष्य मात्राचा असा स्वभाव आहे की संसारामध्ये अथवा परमार्थामध्ये कोणत्याही साधनामध्ये सुलभता तो पाहत असतो. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तसंच कलियुगातील लोकांमध्ये कठीण साधनं करण्यासारखी शारीरिक मानसिक शक्ती राहिली नाही असं पुराणातूनही वर्णन आढळतं. अशा स्थितीत त्याला सोपं साधन सांगणं आवश्यक असतं. त्या दृष्टीनं देवर्षी नारदांनी भक्तीची सुलभता सांगितली आहे. नुसतं भक्ती हे सुलभ साधन आहे असं न म्हणता अन्यस्मात सौलभ्यम भक्तौ, अन्य साधनांपेक्षा भक्तीमध्ये सौलभ्य आहे असं तुलनात्मक दृष्टी

सुजन हो, भगवत प्राप्तीची शास्त्रामध्ये ज्ञान कर्म योग त्याग संन्यास इत्यादी अनेक साधनं सांगितली आहेत. तसंच त्यांचा सर्वांगीण विचारही केलेला आढळून येतो. त्यात अंतरंग आणि बहिरंग असाही प्रकार सापेक्षतेनं मानला आहे. जी जी मोक्ष प्राप्तीला जवळची अशी महावाक्य श्रवण मननादी साधनं अंतरंग होत आणि तत्पूर्वी होणारी विवेक वैराग्यादी साधनं श्रवणाधिकांच्या सापेक्ष बहिरंग म्हटली जातात. पण ही सगळी साधनं साधकाला कठीणच आहेत. प्रथम कर्म मार्गाचा विचार केला तर अधिकाराचा प्रश्न आरंभी पुढे येतो. वेदोक्त कर्माचा अधिकार केवळ त्रैवर्णिकांनाच आहे असं प्राचीन धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यातही संस्कार योग्य झाले पाहिजेत, वेदाध्ययन केलं पाहिजे, ते स्वरपूर्वक पाहिजे. एखादा स्वर चुकला तर अनर्थ निर्माण होतो. संस्कारपूर्वक गुरुग्रही वेदाध्ययन सांग झालं पाहिजे. नंतर आश्रमोचित कर्माचा अधिकार प्राप्त होतो. त्या कर्माचा विचारही फार सूक्ष्म आहे. कर्म हे विधी प्रयुक्त असतं. विधीत किंचितही न्यूनता किंवा चूक घडेल तर महादोष निर्माण होतात असं या साधनात काठिण्य आहे. त्याकरिता आपल्या ठिकाणी शरीर बळ, द्रव्य बळ, मंत्रबळ, यज्ञ यागादिकांकरिता कुटुंबाची अनुकूलता, विधीचं पूर्ण ज्ञान, यथायोग्य सामग्री, योग्य देश, काल आणि स्थलाधिकांची अपेक्षा असते. या सामग्रीत, मंत्रात, विनियोगात अल्पही त्रुटी निर्माण झाल्या तर ते कर्म निष्फळच नव्हे तर हानीला

सुजन हो, प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण भक्तवर्य उद्धवाला या कर्म मार्गातील विघ्न आणि त्याचं काठिण्य पटवून देत आहेत. भगवान श्री कृष्ण म्हणतात, स्वर्ग प्राप्ती जी विधी कर्मे करिता विघ्न बाधी तेने नव्हे स्वर्ग सिद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. जे गर्भीत सटवले त्याचे

विघ्नकरी कोण कर्म करिता होय विगुण ते कर्मचि कर्मासी जाण विघ्न दारुण उपदवी कर्मचि कर्मासी साधक कर्मचि कर्मासी बाधक कर्मचि कर्मासी मोचक हे नेणो निलोक गुंतले काम्य कर्मी विघ्न विचित्र देश काल मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधिपात्र शुद्धि सर्वत्र पाहिजे जैसे क्षय रोगाचे रोगी आसी अल्प कुपथ्य बाधी त्यासी तैसे जाण काम्य कर्मासी अल्प दोषी सविघ्न प्रचंड दुधाचे

तैसे काम्य कर्मदान अल्प ही होता विगुण फल नवे परी दारुण ते कर्मजी विघ्न उपदवी असं एकनाथी भागवतामध्ये म्हटलं आहे।

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर शिरोदेहो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोत्यो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले आज शनिवार, जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम। श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व। सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक। दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने। 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवन रंग, संवादक सुषमा दाते। दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मै नमः हा कार्यक्रम, संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांनी यांनी। संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 6 जून, आज जागतिक वन दिवस सुद्धा आहे. आजच्या दिवसाचं आणखीन एक महत्व म्हणजे रायगड इथं शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. आता जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1930 साली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1891 साली कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती व्यंकटेश अय्यंगार यांचा जन्म झाला. 1909 साली आजच्याच दिवशी अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गीतकार, कवी आणि पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचाही जन्म झाला आजच्याच दिवशी 1919 साली. तर सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते सुनील दत्त यांचाही जन्म झाला 1929 साली आजच्याच दिवशी. आजच्याच दिवशी 1957 साली आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ संत रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचं निधन झालं. 2002 साली आजच्याच दिवशी मराठी कवयित्री शांता शेळके यांचं देखील निधन झालं. मंडळी, हे होते आजचे आणखीन काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: आणि मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: 讯
1: Sunday。
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण कथेमध्ये कल्पवृक्षाचा जो दृष्टांत आहे किंवा कल्पवृक्षाची उपमा देऊन आपण कल्पवृक्षाबद्दल बोलत असतो। कल्पवृक्ष म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारा वृक्ष। तो आधुनिक कल्पवृक्ष म्हणून आपण ज्याला संबोधतो ते दुसरं तिसरं काही नसून कडुनिंब आहे। यावर बराच उहापोह झाला, बऱ्याच वेळा आपल्या कानावर ह्या बाबी येतात आणि आपण त्याचा शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपल्याला बऱ्याच माध्यमातून आज कळलेली आहे। आपण काही प्रमाणात त्याचा वापरही करत आहोत। असं असलं तरीही काही आपल्या संकल्पना बऱ्याच स्पष्ट नसतात। त्या अनुषंगानं कल्पवृक्षाचा थोडासा आपण कडुनिंबाचं ज्याला म्हटलं आपण कल्पवृक्ष त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी बंधूंनो, 1976 ज्या पाहणीच्यानुसार जर विचार केला तर 1,40,00,000 निंबाची झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यापासून जवळपास 4.2 लाख टन बी मिळू शकतं आणि जवळजवळ 1.5 लाख टन निंबोळीचं तेल त्यापासून तयार होऊ शकतं। 2.6 लाख टन ढेप उपलब्ध होऊ शकते। यामुळे निंबोळ्या गोळा करण्यासाठी कमीत कमी 20,000 लोकांना 2 महिने रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो। असा हा नैसर्गिक साधन संपत्तीचा खजाना असणारा कडुनिंब हा वृक्ष नुसता शेतीतच नाही तर बाकी ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरू शकतो। त्याच्यामागे बरेच वेळा शास्त्रीय ओवा पोहतो, किडी मारतात का, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायदा होतो का, खताचा कसा उपयोग होऊ शकतो, अनेक फायदे याच्यामध्ये आहेत। पण कमीत कमी वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हा कीटकनाशकाचा कारखानाच आहे असं म्हटलंच चालेल। मानवाच्या उपयोगासाठी घरगुती दवाखानासुद्धा या कडुनिंबाला आपल्याला संबोधता येईल। नव्हे ते शास्त्रज्ञांनी आपल्या बऱ्याच बाबीने सिद्धसुद्धा करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किडीच्या प्रादुर्भावामुळं गळीत आणि कडधान्यात दरवर्ष साधारणतः 15-20% उत्पादन घटतं। त्याच्यासाठी कीड आणि रोग हे जबाबदार आहे। यापैकी जवळपास 10%पर्यंतची घट फक्त घाटेमुळे होते आणि ही घट कमी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनंच आपल्याला कडुनिंबाचा फायदा होऊ शकतो। फक्त आपण त्याचा वापर योग्य पद्धतीनं करायला पाहिजे आणि आपलं पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे। कडुनिंब हा मूळचा भारतीय आहे। भारतातील निरनिराळ्या वनस्पतीमध्ये कडुनिंबाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्राचीन काळापासून लोक निंबाच्या सालीचा मुख्यत्वे दंतमंजन म्हणून उपयोग करतात। कडुनिंबाच्या वाळलेल्या पानाचा उपयोग अन्नधान्य, कपडे आणि पुस्तकाच्या किडीपासून, पुस्तकाचं जे आहेत किडी होतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो। चर्मरोगावर हा चांगला आहे। जंतुनाशक म्हणून सुद्धा कडुनिंब चांगला आहे। कडुनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढल्यास ते 60-70% पेंट आणि 30-40% तेल मिळतं। कडुनिंब हे जे आहे पेंट हे उत्तम सेंद्रिय खत आहे। त्याच्यामध्ये 3% नत्र असतं, 26% स्फुरद आणि 20% पालाश असतो। 100 किलो युरियासोबत 20 किलो जर कडुनिंबाची पेंट आपण मिक्स केली आणि बऱ्याच पिकात विशेषतः ऊसासारख्या पिकात जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं। आपल्याला उत्पादन वाढ झाल्याचं दिसतं। शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंबाची झाडं ठेवली तर नैसर्गिक पान गळून पानं जमिनीत मिसळतात आणि त्याच्यात जमिनीतील जे सूत्रकृमी आहेत, वाळवी आहे, याच्यापासून पिकाचं संरक्षण मिळतं। फळबागामध्ये रासायनिक खताबरोबर पेंडीचा अंतर्भाव केला तर फळझाडं निरोगी राहतात, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ऊस या पिकाकरता निंबोळीच्या पेंडीचा नियमितपणे वापर मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला। झाडांना नत्रयुक्त खते देताना निंबोळी पेंडीसोबत जर एकत्र करून दिले तर झाडांना नत्राची उपलब्धता हळूहळू मिळते, ज्याला स्लो रिलीज असं इंग्रजीमध्ये म्हणतात। तर ह्या सगळ्या बाबी आहेत। आपल्या जे कडून बियाणं आपण साठवतो त्याच्यासाठी 8-10 मिली निंबोळी तेल जर लावून ठेवलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये साठवलेल्या धान्याचं जे आहे, विशेषतः बियासाठीचे जे धान्य आहे त्याच्याकरता, खाण्याकरता त्याचा वापर करायचा की नाही तो वेगळा विषय, परंतु बियाण्याकरता जे बियाणं आपण ठेवणार आहोत त्याच्यासाठी बऱ्याच कीड रोगांचा त्याच्यापासून आपण विशेषतः किडींचा प्रतिबंध करू शकतो। कडुनिंबाच्या कीटकनाशकीय गुणधर्म जे आहेत त्याच्यामध्ये निंबोळी अर्कात, निंबोळी तेलात आणि निंबोळी पेंडेत आणि निंबोळी भुकटीमध्ये सुद्धा कीटकनाशक

कीडरोधक गुणधर्म आहे. कडुनिंबाची पानं, फळं आणि खोड अशा सर्व भागामध्ये ॲझाडिरिक्टिन हे कीटकनाशकीय गुणधर्म असलेलं द्रव्य जे आहे ते साधारणतः 0.4% असते. या कीटकनाशक गुणधर्मामुळे कडुनिंबाची फळमाशी आहे, पांढरी माशी आहे, कोबीवरळ्या आहेत किंवा शेंगा पोखरणाऱ्या किंवा हिरवी बोंडळी ज्याला जुनं म्हणत होतो आपण, किंवा तुरीवर दिसते असते तुरीवरली शेंगा पोखरणाऱ्या हिरवी घाटी आई ज्याला आपण हरभरा येते, तर या सगळ्यांचं जे आहे असं निदर्शनास येतं. शुद्ध ॲझाडिरिक्टिनचा जर वापर केला आपण तर 10 पिढ्यानंतर 9 पटीनं त्याच्यामध्ये प्रतिक्षा कार्यक्षमता निर्माण होऊ शकते. पण घरी जर आपण तयार केलं 5% मुळे तर त्याच्यात ॲझाडिरिक्टिनचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. तर आपण अनेक कंपन्यांनीसुद्धा हे ॲझाडिरिक्टिनचा वापर जर आपण केला तर 10 पिढ्यानंतर 9 पटीनंसुद्धा प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याचं दिसतं. परंतु घरी जर 5% निमूळ्यार्क केला तर त्याच्याविरुद्ध किडीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, कमी त्याच्यामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होते. म्हणून आपण घरी तयार करा असं शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा सांगतो. विद्यापीठाच्या आपल्या शिफारशी आहेत की 5% निमूळ्यार्क आपण वापरला पाहिजे. बहुतांश पिकामध्ये बहुतांश किडीकरता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तो फायदेशीर आहे. याच्याशिवाय बाजारात अनेक कंपन्यांना आणलेला आहे, पेस्ट कंट्रोल इंडिया आहे किंवा आणखी कोणत्या ITC आहे किंवा कॅंगस्टर नावाची कंपनी आहे, वेस्ट कोस्ट नावाची आहे, कंपन्यांनीसुद्धा तो बाजारात आणलेला आहे. आपण बाजारातल्यापेक्षा घरी तयार करा हा पहिला संदेश, नसेल तर बाजारातून आणा आणि आपण वापरा. 5% निंबुळ्यार्क तयार करत असताना आपण एक अनेक वेळा सांगतो की बघा कशा पद्धतीने कीड व्यवस्थापना तो वापरायचा. तर निंबुळ्या जे आहे 5 किलो त्या चांगल्या वाळलेल्या निंबुळ्या अगोदरच्या रात्री आपण चांगल्या फुटवून त्याचा चुरा करा. 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी फडक्यातून हे गाळून घ्या द्रावण. 1 लिटर पाणी वेगळ्या जागी घ्या, त्याच्यामध्ये स्टिकर म्हणून कॉस्टिक सोडा 200 ग्रॅम वेगळा टाका आणि दोन्ही द्रावण एकत्र करून जे 10 लिटर द्रावण तयार होईल ते आपण 90 लिटर पाण्यामध्ये टाका आणि ते जे 100 लिटर द्रावण आहे ते 5% निंबुळ्यार्क म्हणून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो फवारणीमध्ये. अशा पद्धतीने साधी पद्धत आहे याची. ज्या पिकावर निंबुळ्यार्काची फवारणी होते तो भाग किडींना आवडत नाही, त्यामुळे त्या भुकेने व्याकुळ होतात, त्याच्यामध्ये जे आहे किड्यांना अंडी घालण्यापासून अटकाव होतो, निंबुळ्यार्काच्या वासानंसुद्धा काही किडी दूर पडतात, त्याला रेपलन म्हणतो आपण, किंवा वरचं सांगितलं खाणं बंद करतात, त्याला अँटीफिडन म्हणतो आपण. इव्हन त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो असतो की बऱ्याच माद्या तिथं अंड्या देण्यासाठी सुद्धा टाळतात, म्हणजे अँटी ओविपोझिशन गुणधर्म जो आहे किंवा एगलिंग जे आहे आपण ज्याला अंडे देण्याचं म्हणतो ते तिथं माद्या टाळतात आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळतं. पण आपल्याला बऱ्याच वेळा आपली मानसिकता अशी असते की आपल्याला किडी ह्या तडपलेल्या पाहिजे असतात, विशेषतः पतंगवर्गीय किडी ज्याला अळ्या म्हणतो आपण, अळी अवस्थेमध्ये तडपलेल्या जर दिसल्या तर आपल्याला चांगलं वाटतं. तसं नाही, आपण त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या व्यवस्थापन जर मिळलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर या सर्व बाबी जे आहेत पुन्हा आपल्या कानावर टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की साधा 5% निंबुळ्यार्क तयार करून वापरा, निंबोळी पेंड वापरा आणि त्याचबरोबर एकीकृत कीड व्यवस्थापनाचे घटक म्हणून इतरही बाबी वापरा, तर आपल्याला त्याच्या प्रकारे चांगला फायदा मिळेल आणि फायदा होईल आणि आपला मोठ्या प्रमाणात रसायनावरचा खर्च ठरेल. नमस्कार. कृषी संदेश.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-89-01.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी श्री अजित महाडकर मला आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला मला आवडलेल्या बिंबातले अंतरंग या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. बिंबातले अंतरंग हा कवी उदय भिडे यांचा तिसरा कविता संग्रह. 48 पानी या छोट्या पुस्तकात 42 चित्रे व त्यावर लिहिलेल्या 42 कविता आहेत. परदेशात अशा प्रकारे चित्रांवर कविता केल्या जातात त्याला फोटो पोएट्री म्हणतात. कवी उदय भिडे यांनी आपल्या मनोगतात लिहिल्याप्रमाणे काही जगप्रसिद्ध चित्रकारांची इंटरनेटद्वारे विनामूल्य उपलब्ध असलेली तसेच त्यांच्या चित्रकार मित्रांची काही निवडक चित्रे व प्रकाशचित्रे यावरून त्यांना उमजलेल्या कहाण्या त्यांनी काव्यरूपात या पुस्तकाद्वारे आपल्या समोर सादर केल्या आहेत. एखादे आकर्षक चित्र किंवा सुंदर फोटो दिसला की कलात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती क्षणभर तरी त्याचे निरीक्षण करतेच. त्यातही ती व्यक्ती कवी असली की त्यातील सुंदरता, त्यातील मर्म याचा ती व्यक्ती विचार करू लागते आणि त्याचा अर्थ उलगडत असताना त्या व्यक्तीला काव्यमय शब्द सुचू लागतात व त्यातून सुंदर व समर्पक अशी कविता जन्माला येते. कवी उदय भिडे हे स्वतः चित्रकार नाहीत, पण त्यांना चित्रे पाहण्याची, त्यातील सुंदरता, अव्यक्त भाव, गर्भित अर्थ समजून घेण्याची आवड आहे. त्यांच्या या आवडीमुळे, छंदामुळे त्यांच्या हातून सुंदर सुंदर चित्रकविता लिहिल्या गेल्या आहेत. विभिन्न स्वरूपाच्या चित्रांवरून उदय भिडे यांनी रचलेल्या कविता आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. विवेक भणगे यांच्या प्रकाशचित्रावरून ग्रामीण भाषेत रचलेल्या भान बेभान या कवितेत देवळासमोर भीक मागणाऱ्या भिकारणीची कैफियत आहे. तिला तिच्या मुलांना भीक मागू द्यायची नाहीये, त्यासाठी त्यांना शिकवायची तिची इच्छा आहे. पण त्याचवेळी त्या दिवशी मुसळधार पावसामुळे कोणी भाविक देवळात न आल्यामुळे तिला भीक मिळालेली नाहीये. त्यावेळी तिच्या मनात कुठले विचार आले असतील हे कवी खालील शब्दांतून दाखवतात. काय करू अन काय नको ते मला तर सुधरना काय, दान पेटीतल थोडस मागून पाहू, दान पेटीतल थोडस मागून पाहू, नाहीतर पळवूनच न्यावी काय. चित्र प्रेक्षक नंदकिशोर टोणगावकर यांच्या चित्रात एका निष्पर्ण झाडावर अनेक पांढरे बगळे बसलेले दिसतात. कवी उदय भिडे यांना ते निष्पर्ण झाड म्हणजे एक दीपस्तंभ वाटतो व त्यावर बसलेले पांढरे बगळे म्हणजे पेटलेल्या ज्योती वाटतात. ते लिहितात, दीपस्तंभ हा कुणी लाविला निसर्ग देवालयी, विजगुण जणू की शुभ्र ज्योती या तेवती दीपालयी. चित्रकार संजय सरकार यांनी एका चित्रात नवारीच्या खाटेवर उन्हात बसलेला एक वृद्ध चितारला आहे. त्याची सावली जमिनीवर पडताना दिसत आहे. चेहऱ्यावर अतिशय खिन्न भाव आहे. त्याच्या मनातील भावना कवी उदय भिडे यांनी अगदी योग्य शब्दांत मांडल्या आहेत. ते लिहितात, पट हा जिण्याचा अतिजीर्ण झाला, पट हा जिण्याचा अतिजीर्ण झाला, उन्हाचीच सोबत आता सावलीला, उन्हाचीच सोबत आता सावलीला. बंद असलेलं घर, घराच्या अवतीभवती वाढलेलं गवत, उंच वाढलेले माड, असे चित्रकार मिलिंद मुळीक यांचे या पुस्तकातील चित्र पाहिल्यावर आपल्याला कोकण आठवते. गाव सोडून शहरी आल्यामुळे गावातील घरांची अशी अवस्था होते. कवीने ही परिस्थिती पांगावलेली पाखरं या कवितेत दाखवली आहे. उदाहरणार्थ या ओळी, झरोक्याची वाट धरून पाखरे घेतात झेप, झरोक्याची वाट धरून पाखरे घेतात झेप, आता पुन्हा व्हायची नाही इकडची खेप, आता पुन्हा व्हायची नाही इकडची खेप. या पुस्तकातील काही कविता ग्रामीण भाषेत आहेत, त्यामुळे त्यांची खुमारी वाढली आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व पाने रंगीत आहेत, छपाई उत्कृष्ट आहे, त्यामुळे यातील सर्व चित्रे सुंदर दिसतात. तसेच रंगीत शब्दांत कविता वाचताना मजा येते. सृजन संवाद प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या चित्रकविता वाचकांना नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे. श्रोते हो, मी अजित महाडकर इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. परत भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आणि आता कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं हारजीत या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.
4: कहीं खोई तो नहीं हराम देखता कोई तो नहीं, ये सच है नहीं ये सपना है नहीं ये सच है.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
4: या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. भूपेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं. या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ

0: अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. चित्रपट आहे जीने नहीं दूंगा.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरा। नितीन मुकेश यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं हे भक्तिगीत। या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: ही रचना होती कलियुग और रामायण या चित्रपटामधले. गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं होतं. आणि हे गीत आपण ऐकलं वर्मा मलिक यांचं, नितीन मुकेश यांच्या आवाजात.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, कब तक चुप रहोगी या चित्रपटामधलं, लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. इंदिवर यांची ही गीतरचना, संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिरो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात रेशमा यांच्या आवाजामध्ये. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: हे गीत आपण ऐकणार आहोत मंजिल या चित्रपटामधलं. किशोर कुमार यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे योगेश यांची. संगीतकार राहुल देवर्मन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
3: होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7900.
4: राजेंद्र कृष्ण यांचं गीत मन मंदिर या चित्रपटामधलं ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत बैरेलाल यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात जेने नहीं दुंगा या चित्रपटामधलं। शब्दरचना आनंद बक्षी यांची। ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799.
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
4: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
6: संचयात समृद्धी.
7: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात नितीन मुकेश आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे ईश्वर या चित्रपटामधलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: काय ग
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, किसी से ना कहना, या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. योगेश यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कल आज अकल या चित्रपटामधलं गीत, हसरत जयपुरी यांची शब्दरचना. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार शंकर जयकिशन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात राकेश रोशन दिग्दर्शित किशन कन्हैया या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजात। इंदिवर यांची ही शब्दरचना आणि गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7
2: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं मन की आखे या चित्रपटामधलं. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया मदन मोहन यांच्या संगीताने सजलेलं हीर रांझा या चित्रपटामधलं कैफे आजमी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: चित्रपटसंगीताच्या या कार्यक्रमात खुदगर्ज या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत नितीन मुकेश यांच्या आवाजात. इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार राजेश रोशन.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर. मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया शारदा यांनी गायलेलं ऐलान या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
3: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एक नई पहेली या चित्रपटामधले गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. NA रेसिडेन्शियल प्लॉट, NA कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: गीत ऐकूया रंगपंचमी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे.

ओ दा देवकाते यांचं, पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकूया पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात आता ऐकूया राजेश मुजुमदार यांचं गीत, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: कार्यक्रमात हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूया वंशाचा दिवा या चित्रपटामधलं.
3: बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, दही इक्का याने ते घेऊ द्या, दही इक्का याने ते घेऊ द्या. रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू बाजारला जाते हजाऊ द्या, रंगू

0: ऐकले राहू द्या
1: बाजारला जाते हजाऊ द्या ओ दही चिरसाया नेते नेऊ द्या पडंगू बाजारला जाते हजाऊ द्या
0: जरा थांबू न बोल ग रंगू

0: माझ्या पायात ला पैंजण, मी पायात पायात ठेवते ठेवते ठेवते,
1: उद्या
0: बाजारला जाते हसा उद्या, दही काय नव्हते नेऊ द्या, रंग बाजारला जाते.

गेली सत्ता अंगाशी आली तरी आम्ही सांगतो.

0: झाले माझे काय होणार.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांना

महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर करण्याचं काम संबंधित यंत्रणांनी करावं, तसंच कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पायाभूत सुविधांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलत होते. कुठल्याही परिस्थितीत पायाभूत सुविधांचे प्रकल्प हा 3 ते 3.5 वर्षांमध्ये पूर्ण झाला पाहिजे असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. यावेळी विरार ते अलिबाग या मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या प्रगतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करावी, या मार्गाच्या निर्मितीनंतर आजूबाजूच्या जमिनीचे मूल्य वाढणार आहे, संबंधित यंत्रणेनं विचार करून या वाढणाऱ्या मूल्याचा सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीनं उपयोग करता येईल याचं नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं. या मार्गाच्या आजूबाजूला काही क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी सरकारनं जमिनीची उपलब्धता करून देत गुंतवणूकदाराकडून त्या क्षेत्रावरती विशिष्ट उद्योगाचा विकासाबाबत पडताळणी करावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. गोरेगाव ते मुलुंड दुहेरी बोगदा प्रकल्प जानेवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्यात यावा, वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू या मार्गाच्या कामांमध्ये प्रगती करावी हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प असून यामधल्या अडचणी सोडवण्यात याव्या, तसंच पायाभूत सुविधा निर्मिती प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी इंधनाचा पुरवठा सुरळीत राहण्याबाबत दक्षता सुद्धा घेण्यात यावी अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये अनेक अडचणी येत असतात, मात्र यंत्रणांनी अडचणींवर मात करत पुढे वाटचाल केली पाहिजे असं यावेळी सांगत धारावी मधल्या उद्योजकांनी राज्य GST सवलत मिळण्याबाबत कार्यवाही करावी, यामुळे धारावी मधल्या उद्योगांना बळ मिळेल असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. मागच्या काही दिवस संथ गतीनं वाटचाल करणारे नैऋत्य मोसमी वारे अखेर गुरुवारी केरळमध्ये दाखल झाले. याबाबतची अधिकृत माहिती हवामान विभागाकडनं देण्यात आली असून भारतीय हवामानशास्त्र विभागानं यंदा मोसमी वारे सरासरी वेळेतून 6 दिवस आधी म्हणजेच 26 मेच्या आसपास दाखल होतील असा अंदाज यापूर्वी व्यक्त केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात शुक्रवारी आठवडाभरात मोसमी वाऱ्यांचं आगमन केरळमध्ये होईल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली होती आणि त्यानुसार गुरुवारी मोसमी वारे केरळ इथं दाखल झाले. यंदाचा पावसाचा हंगाम नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मोसमी वाऱ्यांचे केरळमध्ये झालेले आगमन देशासह महाराष्ट्रातल्या नागरिकांना काहीसा दिलासा देणारे ठरले आहे. हवामान विभागाच्या आतापर्यंत नोंदीनुसार महाराष्ट्रात मोसमी वारे दाखल होण्याचा सरासरी कालावधी हा 5 ते 15 जून असा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे संपूर्ण गोवा व्यापून तळ कोकणात दाखल होतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. हवामानाची स्थिती अनुकूल राहिल्यास आणि पुढच्या 3 दिवसात मोसमी वारे तळ कोकणात दाखल झाल्यास पुढच्या काही दिवसात मुंबईत मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं येत्या 7 जुलै रोजी देहू इथून प्रस्थान होणार आहे. यंदा पालखी मुक्काम आणि रिंगण सोहळा कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असंही यावेळी सांगण्यात आलं. संत तुकाराम महाराज आषाढी वारी 341वा पालखी सोहळा कार्यक्रम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानानं जाहीर केला आहे. पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे, लक्ष्मण मोरे आणि उमेश मोरे यांनी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांच्या मान्यतेनं सोहळ्याची रूपरेषा जाहीर केली. श्रीक्षेत्र देहू इथून निजज्येष्ठ कृष्णपक्ष सप्तमीच्या दिवशी म्हणजेच 7 जुलैला संध्याकाळी 4 वाजता पालखी मुख्य मंदिरातून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. मध्य रेल्वेतर्फे आडगाव स्थानकावरती नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तसंच जुन्या पॅनल काढण्यासाठी शनिवारी म्हणजेच आज आणि उद्या रविवारी आसनगाव आणि थानसिट स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पंचवटी एक्सप्रेस शनिवारी रद्द करण्यात आली असून अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल करण्यात आला आहे. शनिवारच्या म्हणजेच आजच्या रद्द गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस धुळे एक्सप्रेस, धुळे CSMT, CSMT मनमाड, पंचवटी एक्सप्रेस मनमाड, CSMT अशा आहेत. शॉर्ट टर्मिनेट प्रस्थान स्टेशन बदल असे आहेत. हुजूर साहेब नांदेड CSMT एक्सप्रेस 5 जून रोजी नांदेडहून सुटून मनमाडला शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल, ती मुंबईला जाणार नाही. हिंगोली डेक्कन CSMT जनशताब्दी एक्सप्रेस 6 जून रोजी हिंगोली स्थानकावरून सुटून नाशिक रोड इथं शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार असून तिथून ती मुंबईला जाणार नाही.

एसएमटी हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस 6 जून रोजी मुंबईऐवजी मनमाडून सुटणार आहे. ही गाडी मुंबई ते मनमाड दरम्यान रद्द राहील. सीएसटी हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस 6 जून रोजी सीएसएमटीऐवजी नाशिक रोडहून नियोजित वेळेनुसार सुटेल. मुंबई ते नाशिक रोड दरम्यान ती रद्द राहील. नाशिक रोड आणि मनमाड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या गाड्यांमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी गाड्यांमध्ये व्यवस्था करण्यात येईल. ज्यांना तिकीट रद्द करायचं असेल त्यांना विशेष आरक्षण खिडकीमार्फत परतावा देण्यात येणार आहे. आणि आता बातमीपत्रात विशेष बातमी. नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात पवनाकडचा धोंडी या चित्रपटावरलं गीत.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: नमस्कार, श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रमेश अणावकर यांचं गीत शारदा यांच्या आवाजात. हे गीत आहे ती मी नव्हेच या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: घेण्याचा करता विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
3: शांता शेळके यांचं गीत मराठा तितुका मिळवावा. या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: मार्ग। रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, साधी माणसं या चित्रपटामधलं। योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात।
3: रंग माली सोन्याचा बाई पलंग, राजाचा रंग माली सोन्याचा बाई पलंग।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे संत ज्ञानेश्वर यांची, संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7190.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
0: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात हे गीत ऐकूया, दैव जाणीले कुणी या चित्रपटामधलं गीत. मीना बिडीकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कुमार सेन गुप्ता यांनी. आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं, कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आई कुणा म्हणू मी या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. पी साळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत नांदायला जाते या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं सापळा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत पी सावळाराम यांची गीतरचना, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात। गीताला संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला उचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा

0: न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. हे भक्तिगीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: पासयाला पीतांबर समचरण सुंदर।
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला म्हणजे माझी सुटका झाली।
4: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, वाट सुकलेला नवरा या चित्रपटामधलं। कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या आवाजात।

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7190
1: आहे. मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पैजे सा विडा या चित्रपटामधला शांताराम नांदगावकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक फटके यांनी.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गारे गाणे
2: आणि आता ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी।

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक
1: 788. सांगते ऐका या चित्रपटामधलं वामन कर्डक यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूया कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी श्री आर एस डवरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम पशुधन मध्ये। शेतकरी बंधूंनो, आपण सर्व जाणता की जर आपल्याला आज विकास करायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतीबरोबर पशु जोडधंद्याची जोड लागते आणि या जोडीमध्ये पशुपालनामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे त्याच्यावर येणारे रोग। आता हे रोग येऊच नाही याकरिता लसीकरणाची तंत्रज्ञान आपल्याला वापरता येतं। आता हे लसीकरण म्हणजे नेमकं काय आहे हे समजून सांगण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कराडा येथील डॉक्टर रामटेके साहेब, जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहेत, ते आलेले आहेत आणि ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। तर मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि स्वरांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचं सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्कार डॉक्टर साहेब।
1: नमस्कार।
0: डॉक्टर साहेब, आज शेतकऱ्यांना जर खरी उन्नती करायची असेल तर त्याला पशुची जोड लागते हे सर्वमान्य झालेलं आहे। परंतु आता जसं दुग्ध व्यवसायासाठी गाई किंवा म्हशीचं पालन आहे किंवा शेळी पालन जे करतात शेतकरी बंधू, तर याच्यामध्ये अनेक रोग त्यांच्यामध्ये होतात आणि ह्या रोगांमुळे त्यांचं अतोनात नुकसान होतं, प्रसंगी जनावरं दगावतात सुद्धा। तर मग ह्या सर्व बाबी आपल्याकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काळजीचं जर कारण असेल तर लसीकरणाबद्दलचं जे तंत्रज्ञान आहे ते आज आपण सर्वजण जाणून आहात किंवा आज आपलं ते कानावर पडत आहे, पण त्याच्यातलं शास्त्रीय तथ्य जे आहे म्हणजे नेमकं पशु लसीकरण म्हणजे काय आहे ते थोडं आम्हाला शेतकरी बंधूला सर्वप्रथम सांगा बर।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं पशु लसीकरण सांगायचं झाल्यास की आपण जी लस देत असतो जनावरांना, तर ती लस जनावराच्या शरीरात सोडल्यानंतर त्याचे प्रतिजैविक असतात ते जवळपास 15 दिवस त्याचे कार्य करत असतात आणि ते कार्य केल्यानंतर त्या लसीचा जनावराच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असते, अशा पद्धतीने आपण लसीकरण करत असतो।
0: तर डॉक्टर साहेब, अतिशय चांगली माहिती सांगितली आपण, परंतु आता जसं आपण गाई आहे, म्हशी आहे किंवा शेळ्यांमध्ये अनेक प्रकार, जसं तोंडखुरी पायखुरी हा जो एक विकार आहे पशुमधला त्याच्यामध्ये, तर हे सगळं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये या लसीकरणाचे नेमके काय फायदे काय होतात, जसं विकार होतात किंवा आजार होतात तर नेमकं त्याच्यापासून काय काय फायदे होतात किंवा ज्याच्यामुळे लसीकरणामुळे हे फायदे आहेत आणि हे जर केलं नाही तर हे असे तोटे आहेत ज्याला असं म्हणतो आपण, तर नेमकं ते लसीकरणाचे काय फायदे आहेत ते थोडं आमच्या कानावर टाका।
1: आपण लसीकरण याकरता करतो की ज्या यामध्ये गाई म्हशी शेळ्या मेंढ्या पाळीव प्राणी यामध्ये घटसर्प झालं, फऱ्या फाशी आंत्रविषार या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी जनावरांचा मृत्यू होतो, या रोगाची लागण झाल्यावर उपचार करण्यास वेळ मिळत नाही, परिणामी मूल्यवान जनावरे दगावल्यास पशुपालकांचे फार मोठे नुकसान होते, याकरता आपण लसीकरण करायला पाहिजे।
0: बरं बरं बरं, अतिशय चांगलं सांगितलं आपण। तर डॉक्टर साहेब, पुढे असं सांगा की बा लसीकरण करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का, आणि घ्यावी लागत असेल तर नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते, याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर आमच्या शेतकरी बंधूंना फार फायदेशीर राहील।
1: यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला असं करता येईल की जी आपण लसीकरण करतो आणि जनावरांना जी लस देतो ही चांगल्या नामांकित कंपनीची असावी, लस खरेदी करताना त्यावरील औषध जी असते ती कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी, त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा, काही लसी उदाहरणार्थ जसं खुरी धनुर्वाद औषधी दुकानातून आणत असताना थर्मासमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेवून आणल्यास व जनावरास देईपर्यंत बर्फातच ठेवल्यास बाहेर काढू नये, याचबरोबर घरी लस आल्यानंतर फ्रीज असेल तर लस फ्रीजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापरून टाकावी।
0: बरं बरं बरं,
1: त्याचप्रमाणे लसीकरण हे निरोगी जनावरातच करावे, लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेस म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे। शेतकरी बंधूंनो, लसीकरण करताना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यातून उकळून निर्जंतुक करून घ्यावी, फोडलेल्या बाटलीत लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये, लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे घ्यावी।
0: बर बर,
1: शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे।
0: बर बर, हे जे काही तुम्ही सांगितलं की लसीकरण करताना जर ह्या जर गोष्टी पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्या लसीकरणाचा खरा फायदा मिळू शकतो। तर डॉक्टर साहेब, आता जसं गाई म्हशीच्या बाबतीमध्ये लसीकरण करा म्हणतो आपण, तर हे जे गाई म्हशी आहेत याच्यामध्ये नेमकं कोणत्या साथीच्या रोगाकरता लसीकरण केलं जातं, त्याच्यामध्ये कोणती लस द्यायला पाहिजे आणि कोणत्या महिन्यात ती द्यायला पाहिजे किंवा वेळ कोणती आहे त्या लसीकरणाची, विशेषतः गाई म्हशीमध्ये जे आजार होतात त्याच्याबद्दल जर सांगितलं तर फार चांगलं फायदे।
1: यामध्ये आपल्याला गाई म्हशीमध्ये सांगावं झाल्यास घटसर्प, फऱ्या, फाशी व ज्याला तोंडखुरी व पायखुरी म्हणतो हे रोग येतात। आता हे घटसर्प जे आहे ते एप्रिल व मे महिन्याच्या महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर बर.
1: संकरित गाय व म्हशीत वर्षातून दोन वेळेस द्यावी.
0: बर.
1: त्याचप्रमाणे फऱ्या ही जी लस एप्रिल व मे महिन्यातून वर्षातून एक वेळेस द्यावी.
0: बर.
1: मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच फाशी हा मे महिन्याच्या वर्षातून एक वेळेस.
0: बर बर.
1: आणि जे तोंडखुरी आणि पायखुरी म्हणतो तो ही जी लस आहे ही वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
0: बर बर.
1: परंतु वर्षभर रोग प्रतिकारक शक्ती टिकवणारी लस दिल्यास वर्षातून एक वेळेस दिल्यास तरी चालेल.
0: बर बर बर. म्हणजे हे त्याच्यामध्ये काही महत्वाचे रोग आहेत.
1: महत्वाचे रोग आहेत.
0: आणि ज्या निर्देशित वेळा तुम्ही सांगितल्या त्यावेळेस जर त्याचं लसीकरण जर केलं तर ज्याला असं आपण म्हणतो की बा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असतो किंवा अतिशय योग्य बाब आहे. त्या अनुषंगाने त्याचा खरा लाभ आपल्याला मिळेल. डॉक्टर साहेब जसं तुम्ही गाई म्हशी बद्दल बोललात तसं शेळी आणि मेंढी आज बरेच शेतकरी शेळी पालनात वळलेले आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आजार आपल्याला दिसतात आणि प्रसंगी शेळ्या दगावतात सुद्धा. तर मग या शेळी किंवा मेंढ्यामध्ये लसीकरणाचं जे आहे ते कोणत्या रोगाकरता नेमकं लसीकरण केलं जातं आणि ते कोणकोणत्या वेळी करायला पाहिजे हे थोडं सांगा बरं.
1: शेळ्या मेंढ्यामध्ये लसीकरण काळपुळी घटसर्प आंत्रविषार तोंडखुरी व पायखुरी देवी व फऱ्या या रोगाची आपण शेळ्यांमध्ये लसीकरण करत असतो.
0: बरोबर.
1: आता काळपुळी जे म्हणतो ते वर्षातून एकदा फेब्रुवारीमध्ये द्यावी.
0: बरोबर.
1: रोगग्रस्त भागामध्ये बघून. घटसर्प आहे वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. आंत्रविषारा जी आहे तर वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी. तोंडखुरी पायखुरी वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्चमध्ये द्यावी. देवी वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये द्यावी. गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.
0: बरोबर.
1: आणि फऱ्या जी ही लस आहे वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. अशा प्रकारे आपण शेळ्या मेंढ्यामध्ये ह्या लसी देऊ शकतो.
0: बरोबर. तर डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती आपण देऊन राहिलेला. परंतु काय होतं की लसीकरणापूर्वी पण आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा आपल्याला लसीकरणानंतर सुद्धा अतिशय महत्वाच्या काही दक्षता घ्याव्या लागतात असं आमच्या कानावर आहे. तर नेमकं लसीकरणानंतर कोणत्या दक्षता आपण घेतल्या पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: दक्षता अशा आहेत की आपण जेव्हा बैलांना लसीकरण नंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणेकरून त्यांच्या शरीरावर ताण पडणार नाही.
0: बर.
1: दुसरी गोष्ट उत्तम रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
0: बर.
1: तिसरी गोष्ट याच्यामध्ये लसीकरणानंतर जनावराचे अतिउष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे.
0: बर.
1: तसेच त्याची लांबवर वाहतूक टाळावी.
0: बर बर.
1: तसेच लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.
0: बर बर बर बर.
1: या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे.
0: असं असं असं म्हणजे ह्या सगळ्या जर आपण दक्षता घेतल्या तर लसीकरण खऱ्या रीतीने प्रभावी ठरू
1: शकतं.
0: डॉक्टर साहेब आता पहा लसीकरणाबाबतीत काही शंका सुद्धा बरेच शेतकरी विचारतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये अडचणी पण येत असतील. विशेषतः आता लसीकरणानंतर गाठी जनावरावर येतात असं बरेच शेतकरी बोलतात. तर हे खरं आहे का आणि नेमकं या शंकेबद्दल थोडंसं निरसन करावं.
1: बरोबर आहे. लसीकरण केल्यास गाठी येतात असे बरेचसे लोक बोलतात माझ्याकडे पण. तर घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांच्या मानेवर गाठी येतात हे खरे. परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे अत्यंत चुकीचे आहे. गाठीमुळे प्राण्याचा जीव धोक्यात येत नाही. तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने ते बाजारात जनावरांची खरेदी विक्री करताना गाठी दोष अथवा बट्टा मानत नाही. लस दिल्यानंतर त्या जागेवर हलकेसे चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीत कोमट पाण्याने शेकले तर गाठ दिरून जाते.
0: बरे बरे बरे. म्हणजे हे जे आहे तर हे म्हणजे गाठ अशी काही फार मोठी समस्या नाही.
1: समस्या नाही आहे
0: त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या जर आपण किंवा त्याच्यावर थोडीशी दक्षता जर घेतली तर त्याची काही अडचण आपल्याला थोडी जाणवत नाही. डॉक्टर साहेब जसं गाठीबद्दल आहे तसंच बऱ्याच वेळा जे आहे जनावरं जी आहेत विशेषतः आता गाभण जनावर ज्याला म्हणतो आपण किंवा गर्भार जनावर जी म्हणतो तर ती जनावरं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे गाभळतात हा एक समज आहे. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यावर तुम्हाला तुमचं काय मत राहील याच्यामध्ये काय.
1: लसीकरणामुळे जनावर गाभळतात असं नाही.
0: बर बर.
1: मात्र काही अशक्त जनावर अगदी क्वचित म्हणजे 10,000 एखादा जनावरात असा प्रकार घडू शकतो.
0: असं असं असं.
1: तोही लस दिल्यानेच होतो असे नाही. परंतु जनावराच्या जीवितांचा विचार करता सर्व गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम.
0: बर.
1: विशेषतः आंत्रविषार व धनुर्वादाची लस ही गाभण शेळ्या मेंढ्याने दिल्यास विण्याच्या सुमारात त्यांना व नवीन करडांना हे आजार होत नाहीत.
0: बर बर बर.
1: कारण नवजात पिलांच्या चिकाद्वारे रोग प्रतिकारक शक्ती मिळते.
0: बर.
1: अपवादाने गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये.
0: म्हणजे की जे गर्भार जनावर आहेत किंवा गाभण जनावर आहेत तर याच्यामध्ये आपण लसीकरण करायला पाहिजे आणि लसीकरणामुळे जनावर गाभाळतात हा समज काही शास्त्रदृष्ट्या बरोबर नाही. आपण त्याचा उहापोह करून अनेक कारण त्याची गाभाळण्याची असू शकतात, परंतु लसीकरणामुळे तसं काही होत नाही. तर आपण ती काळजी घेणं उलट आपल्याला ते फार हितावं असतं. डॉक्टर साहेब, जसं जनावर जे आहेत गाभाळण्याच्या बाबतीत आहे किंवा गाठीबद्दल आहे, तसंच दूध कमी होतं जनावरांचं बऱ्याच वेळा लसीकरणामुळे, किंवा जे दुधाळ जनावर आहेत त्याच्यामध्ये दुधाचं जे आहे दूध उत्पादन कमी होतं, हा समाजाबद्दल तुमचं काय मत आहे?
1: त्यामध्ये लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालीन असते.
0: बरोबर.
1: म्हणजे असं त्याच्यावर लसीकरणामुळे दूध कमी होते असा नाही.
0: बरोबर आहे, बरोबर. तर आता हे तुम्ही जे सांगितलं की जे जनावर आहे त्याचं दूध हे कमी होत नाही,
1: तात्कालीन
0: समज आहे. आता डॉक्टर साहेब असं सांगा की रोगाची साथ आल्याच्या नंतर कधी कधी लसीकरण केलं तर फायदा होतो का? जसं की बऱ्याच वेळा आपण लसीकरणाचा संकल्पना अशी आहे की बाबा तो रोग होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी लसीकरण करतो.
1: बरोबर आहे.
0: अनेक वेळा काय होतं की रोग होतो आणि त्याच्यानंतर मग लसीकरण करावं असा संभ्रम असतो किंवा करावं की नाही,
1: आणि लसीकरण रोग आलेला आहे आणि अशा वेळेला बरेचसे लोकांचा
0: त्याच्यावर थोडंसं भाष्य करा की बाबा लसीकरण जे आहे त्याचा फायदा होतो का नंतर रोग आल्यानंतर?
1: यामध्ये असं सांगता येईल की जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे, कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती येण्यास 2 ते 3 आठवडे लागतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे रोगाची साथ येण्याआधीच जनावरे रोग प्रतिकारक बनतात.
0: बर.
1: रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.
0: बरोबर. आता डॉक्टर साहेब असं जे तुम्ही सांगितलं आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना फार फायदेशीर वाटतं की बा रोग येण्याच्या आधी आपण त्याच्यावर जर लसीकरण केलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल, पण रोग आल्याच्या नंतर आपण जर लस दिली तेवढा त्याचा विशेष प्रभाव आपल्याला जाणवत नाही. आता डॉक्टर साहेब असं सांगा की बघ काही असं शास्त्रीय शिफारशी आहेत की कुठल्या वयामध्ये आपण नेमकं लसीकरण केलं पाहिजे जनावरांमध्ये, असं काही आहे की या विशिष्ट वयामध्ये लसीकरण करावं, त्या अगोदर करू नये किंवा त्याच्यानंतर करू नये, असं काही आहे का?
1: यामध्ये आपण घटसर्प बऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्याच्या वासरात व त्यापेक्षा मोठ्या वासराच्या जनावरात करावे.
0: बरोबर.
1: तोंडखुरी पायखुरी रोगाची लस जर वासरांच्या आईला दिली नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस द्यावी.
0: बरोबर.
1: आंत्रविषारण नावाची लस पिल्ल्याच्या आईला दिली नसेल तर ती पिल्ल्याला पहिल्या आठवड्यात द्यावी.
0: बरोबर.
1: व दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वय झाल्यानंतरही द्यावी.
0: बरोबर. डॉक्टर साहेब आता जसं हे सांगितलं तुम्ही बऱ्याच वेळा किंवा तुम्ही हे सांगितलं मगा बोलताना की लसीकरण जे आहे ते रोग आल्याच्या नंतर दिल्यावर तेवढा फायदा होत नाही,
1: फायदा होत नाही.
0: पण बऱ्याच वेळा असं आहे की शेतकरी बोलतात की लसीकरण दिलं आणि विशिष्ट रोगाकरता विशिष्ट जनावराला विशिष्ट महिन्यात शास्त्राप्रमाणे लसीकरण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा रोग त्याच्यामध्ये उद्भवतो, तर ही गोष्ट खरी आहे का? आणि उद्भवत असेल हा रोग तर याची काय कारण आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाक.
1: यामध्ये आपण असं सांगू शकतो की नियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प पऱ्या इत्यादी रोग सहजा होत नाही.
0: बरोबर.
1: परंतु तोंडखुरी पायखुरी हा रोग लसीकरणानंतर एखाद्या वेळी होऊ शकतो.
0: असं असं.
1: कारण या रोगाच्या विषाणूची संख्या मुख्य 7 शिवाय 60 पेक्षा अधिक उपजाती आहे.
0: बरोबर.
1: 7 पासून 60 शिवाय अधिक उपजाती आहेत. आपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या 3 ते 4 उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीचा विषाणूचा प्रादुर्भाव जनावर झाल्यास तोंडखुरी पायखुरी रोग होतो.
0: बरं बरं. म्हणजे याच्यामध्ये जे आहेत की प्रजाती जास्त आहेत,
1: प्रजाती जास्त असल्यामुळे
0: महत्वाच्या प्रजाती विषय

0: आपल्याकडे रोग निर्माण करतात त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण केलेलं आहे. पण बऱ्याच वेळा मग असं न होतात दुसरी प्रजाती जी आहे जी आपल्याकडे क्वचित प्रसंग आढळते अशी जर का तुलना म्हणजे बाब जर एखाद्या वेळेस घडली ज्याला अपवाद म्हणतो तर मग अशा वेळेस मात्र त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कारणं तुम्ही आम्हाला सांगितली आणि अतिशय चांगली माहिती दिली आमच्या शेतकरी बंधूंना. विशेषतः लसीकरण जे आहे ते काय आहे, ते कधी केलं पाहिजे, त्याच्या कोणती काळजी घ्यायला पाहिजे, लसीकरण केल्याच्यानंतर सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या बाबी जे तुम्ही आज उहापोह केला त्या निश्चितच आमच्या शेतकरी बंधूंना आणि पशुपालकांना फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, हा जो तांत्रिक आणि ज्ञानदानाचा संदेश आपल्याला डॉक्टर साहेबांनी दिला तो आपण शास्त्रज्ञांच्या किंवा डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने जर वापरला तर आपला फायदा होईल. तर मी आपणा सर्वांना याच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक आरोग्याच्या दिशेनं केला.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं बाई मी भोळी या चित्रपटामधलं। ऐकूया उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत। संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: अखेर जमलं या चित्रपटामधलं गीत मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी साळराम यांचं राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गायिका लता मंगेशकर यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्थान अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी अमृत कलश श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
2: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विनायक रहाटकर यांचं बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा तिमोथी यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
3: शिपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शिपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती

0: दोन पायाच्या माणसागत आपले शेपूट फडून जाईल.
1: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व, फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
3: कार्यक्रमात हे गीत आहे पी सावळाराम यांचं नांदायला जाते या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. तुझको पुकारे मेरा प्यार, अजरामर गाणी. तिला आत हाक देणारा राजकुमार एक शिल्पी. त्या शिल्पीची सुंदर मूर्ती तयार झालेली आहे आणि ऐश्वर संपन्न चाल फिल्मच्या सुरुवातीलाच एक सुंदर सृजनगीत ऐकू येते आणि आयुष्याच्या त्या क्षणाला हसत हसत आलिंगन देणारा एक रुबाबदार राजकुमार दिसतो. रफीजींचा गोड आवाज, म्युझिक डिरेक्टर रवीजी आणि त्या कलाकारांनी बनवलेल्या कलाकृतीवर आपली नजर कॅमेऱ्यामधून फिरते. एक एक मूर्ती व तिचे आरसस्पर्शी सौंदर्य हळूहळू जिवंत होताना एक फ्रेम मधून वहिदा रेहमान नृत्यांगना म्हणून अलवार समोर येतात आणि ह्या कलाकार आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला हसत हसत समोरे जातानाही दिसतो. आयुष्याच्या त्या क्षणाला आलिंगन देणारा रुबाबदार राजकुमार. मजूर त्याच्या अवतीभोवती विटा रचून राहिलेले, एक एक वीट अशी चढत जात आहे आणि राजकुमारच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याच्या स्वप्नातली त्या राजकुमारीचे प्रेमळ दृश्य, वहिदा रेहमानच्या नृत्य सौंदर्य मधून समोर येणं, आरस पाणी खूप आरशांच्या मधून दिसत आहे राजकुमारींचे हे दिलखेचक नृत्य. हृदयाची धडधड कधी कोणी मोजतो? भेटण्याची इच्छा, बोलण्याची बघण्याची इच्छा, बस ती होते. मला बाकी काही नको, फक्त तू हवी, केवळ एक तुझे प्रेम हवे, एकदा येऊन जा. ह्या आवाजात एक आर्त ओढ आहे. विटांचा मजूर कडून चढला जाणारा थर, फक्त बोलके डोळे, गहिर हाक, उत्कंठ प्रेम आणि एक विलक्षण ओढ. त्याचा भावविश्वास सतत तिचा वावर आहे. तिच्या प्रेमात अकंठ बुडालेला तो एक कलाकार. त्याचे हुरहुर भाव, रफीजींची अवीट गोड आवाजाची ही जादू आहे. अजाण मोहब्बत, खेळकर चंचल प्रेमाने भरलेले डोळे आणि वहिदाचा हसरा चेहरा, संपूर्ण गाण्याला गोड गंध आहे, तरंगण्याचा भास आहे. तू झोकून दे ह्या स्वर्गीय प्रेमात, ह्या मस्तीमध्ये डुबून जा, असं सांगणारा प्रेमी. अतिशय धीरोदत्तपणे शेवटचा सलाम. आपण इथे भेटलो नाही, पण ह्या दुनियेत तर नक्कीच मिलन होईल. रुबाबदार राजकुमार, एक एक वीट त्याच्या अवतीभोवती चढवले जाणारे मजदूर आणि तिच्या प्रेमळ डोळ्यातून फक्त एकदा त्याला बघण्याची उर्मी. प्रेम हे मोजता येणारी गोष्टच नाही म्हणे. आत्म्याला स्पर्श करणारे हे प्रेम एवढे गहरे बनून जाईल, एवढे मोहून टाकणारे की हसत हसत तो जीवनांतही स्वीकारतो. एक स्वर, एक आर्त हाक ही शेवटची हाक. डोळ्यात एकदा तुला भरून घेऊ दे ही इच्छा, आक्रोश नाही. माझा शेवटचा सलाम स्वीकार कर, अंतर्मुख करणारा हा राजकुमार. त्या राजकुमारीला माहीत नसलेलं एवढं असीम अनिमिष प्रेम. हे गाणं ऐकल्यानंतर काहीच ऐकू नये, बोलू नये, असंच काही वाटतं. व्यक्ती, मान, राग, लोभ, अपमान, प्रलोभन ह्या सर्व गोष्टीच्या पुढे जाऊनही ज्यांनी प्रेम अनुभवलं असतं त्यांच्या मनात एक निरंतर प्रेमाचा अखंड झरा वाहत असतो. हे अंतर्यामी खूप तेजस्वी असावे. हे प्रेम ज्यांच्या मनाचा गाभारा ह्या तेजाने उजळून निघालेला आहे असा असावा. अशी व्यक्तीच्या सान्निध्यात आलो की न मांगता हे निर्मळ प्रेम अनुभवावे हे कसे सांगता येत नाही. इतके निर्मळ ओढ लावणारे असेच ह्या गाण्यासारखे संगीतात धुंद करून सोडणारे अपूर्णतेची ओढ लावणारे ऐका हे गाणे.

अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांच्या आवाजामध्ये पिच्चू या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. समीर यांची शब्दरचना, आनंदराज आनंद यांचं संगीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: ऐकूया चुनौती या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अतिवशर्ती तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं, संगीतकार OP नय्यर.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-1990.
4: उदित नारायण यांनी गायलेला निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात. चाहत चित्रपटातल्या या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्या तर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लाव्हा या चित्रपटामधलं आशा भोसले आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-719.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात माननीय डॉक्टर अजित पाठक सर यांची मुलाखत घेणार आहे। मुलाखतीचा विषय पोस्टमार्टम। ऐकून जरा दचकायलाच झालं हो ना, पण याविषयी माहिती देणारे डॉक्टर हे या विषयातले खूप मोठे तज्ज्ञ आहेत। त्यांची थोडक्यात आधी ओळख करून देते। डॉक्टर अजित पाठक यांचा न्याय वैद्यकीय क्षेत्रातला 27 वर्षाचा अनुभव आहे। त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2000 त्यांची नियुक्ती झाली आणि नागपूर, धुळे, नाशिक येथे परीक्षा नियंत्रक या पदावर त्यांनी 4.5 वर्ष काम केलं। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट 2006-07, धुळे दंगल 2008, धुळे पोलीस गोळीबार 2013 अशा अनेक संवेदनशील प्रकरणात शवविच्छेदन केलंय। 900 अधिक निर्भयांची वैद्यकीय तपासणी केली आहे। 200 अधिक कोठडी मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन केलंय। असे अनेक उपक्रम त्यांनी केले तर आहेच, पण 1000 जास्त कोर्टात याबाबत साक्षही दिली आहे। सध्या प्राध्यापक विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे सर कार्यरत आहेत। 20 अधिक संशोधन लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत आणि आतापर्यंत सुमारे 10,000 मेडिको लिगल पोस्टमार्टम एक्झामिनेशन त्यांनी केले आहेत। म्हणूनच आपल्या सर्वसामान्य माणसांना समजावं म्हणून हा विषय घेतलाय की पोस्टमार्टम म्हणजे काय। मी पोहोचलेच आहे त्यांच्या कॉलेजमधल्या केबिनपाशी। नमस्कार डॉक्टर।
6: नमस्कार मॅडम।
5: रेडिओ विश्वासला तुम्ही थोडा वेळ दिला त्याबद्दल आधीच तुमचे आभार मानते आणि पोस्टमार्टम या विषयामध्ये आपण आम्हाला सगळ्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करा असं मी म्हणते। सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर मृत शरीराचं पोस्टमार्टम करतात हे ऐकलंय, पण सगळ्याच मृत माणसांचं काही पोस्टमार्टम केलं जात नाही, मग पोस्टमार्टम केव्हा केलं जातं?
6: पोस्टमार्टम हे न्यायवैद्यकीय प्रकरणात केलं जातं। जेव्हा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे होतो तेव्हा

0: किंवा पोस्टमॉर्टम करणं, ज्याला आपण शवचिकित्सा किंवा शवविच्छेदन म्हणतो, ते करणं आवश्यक होत. जसं अनैसर्गिक मृत्यू म्हणजे अपघात, मग अपघात तो कोणत्याही प्रकारचा असो, मोटर अपघात असो, विजेचा धक्का बसलेला अपघात असो, मोटारीतून खाली पडल्यामुळे झालेला असो, अंगावर गरम पाणी पडल्यामुळे असो, अपघाताने मुलं चोर पोलीस खेळतात, एकाला चोर ठरवतात आणि त्याला फाशीची शिक्षा देतात आणि तेव्हा चुकीने त्याला गळफास लागून जातो, अशा प्रकरणांमध्ये शवविच्छेदन केले जाते. याशिवाय आत्महत्या, मग आत्महत्या ती पाण्यात बुडून केली, गळफास घेऊन केली, विष प्राशन घेतलेलं आहे, अशा स्वतःच पोटात चाकू घुसून केलेली, ब्लेडनी आपल्या मनगटावर नस कापली, अशा प्रकरणात न्यायवैद्यकीय शवविच्छेदन हे केलं जातं. याशिवाय खून, कुणावर हल्ला केला आणि त्याचा खून झाला, गोळीबारामुळे खून केला, चाकू घुसून खून केला, गळा आवळून खून केला, अशा प्रकरणात न्यायवैद्यकीय शवचिकित्सा केली जाते.
1: बर, आणि मग पोस्टमॉर्टम हे मेडिकल कॉलेज किंवा सिव्हिल हॉस्पिटल अशा ठिकाणी करायला लागतं का की खासगी रुग्णालयात केलं जातं?
0: पोस्टमॉर्टम ही प्रक्रिया ही शासकीय रुग्णालयात जेथे पोस्टमॉर्टमची सोय आहे अशा ठिकाणी केलं जातं. पोस्टमॉर्टम प्रक्रिया ही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र, शासकीय जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी केलं जातं.
1: आणि पोस्टमॉर्टम आणि ऑटोप्सी यात काय फरक आहे?
0: पोस्टमॉर्टम आणि ऑटोप्सी तसं बघितलं तर ते एकच आहे, परंतु पोस्टमॉर्टम जसं मी आता आपल्याला सांगितलं की न्यायवैद्यकीय प्रकरण आहे की ज्याच्यात मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झालेला आहे आणि मृत्यूचं कारण माहिती नाही आहे, अशा वेळेस पोलीस पंचनामा करतात आणि पंचनामा झाल्यावर डॉक्टर पोस्टमॉर्टम करतात.
1: म्हणजे एखाद्याला तो जर असा फास लावून मेला असेल तर कुणीतरी आधीच मारून त्याला फास लावून लटकवलाय का त्यानेच फाशी घेतलीय हे सगळं कळू शकतं का पोस्टमॉर्टम मध्ये?
0: बरोबर आहे, याला आपण अँटीमॉर्टम हँगिंग आणि पोस्टमॉर्टम हँगिंग असं म्हणतो. म्हणजे मरणापूर्वी तो माणूस जिवंत होता आणि त्याला एक दोघांनी चौघांनी उचलून गळफास दिलेला आहे, टांगलेला आहे, ही एक घटना, किंवा त्याचा दुसऱ्या कारणाने मर्डर केला आणि मग तो गळफासाने मेला असं दाखवण्यासाठी तो मेल्यानंतर तो टांगला जातो.
1: अच्छा,
0: तर अशा प्रकरणात सुद्धा आपण जेव्हा शवविच्छेदन करतो तर अँटीमॉर्टम हँगिंग आहे का पोस्टमॉर्टम हँगिंग आहे हे आपण सांगू शकतो.
1: म्हणजे एखाद्याला उशी दाबून गुदमरून मृत्यू पावला तो माणूस, म्हणजे मारला त्याला आणि मग टांगून ठेवला फाशी घेतली असं सांगून, तर हे कळतं का पोस्टमॉर्टम?
0: आता जर एखाद्याच्या चेहऱ्यावर उशी दाबली तर त्याचा जो गुदमरून मृत्यू होतो त्याला आपण वैद्यकीय भाषेत स्मॉदरिंग असं म्हणतो, मग तो स्मॉदरिंगमुळे त्याचा मृत्यू झालेला असतो. तर शवचिकित्सेच्या वेळेस आपल्याला स्मॉदरिंगची सगळी लक्षणं त्या मृतदेहावर बाह्य आणि अंतर्गत दिसतील आणि मग जो लिगेचर मार्क गळ्याभोवती असेल तो पोस्टमॉर्टम लिगेचर मार्क असेल, म्हणजे मृत्यूनंतर जो गळ्याला लिगेचर मार्क दिसतो तो आपल्याला शवचिकित्सेच्या वेळेस दिसेल.
1: म्हणजे फार महत्वाचं आहे,
0: अतिशय महत्वाचं शास्त्र हे आहे आणि याच्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होते.
1: आणि पोस्टमॉर्टम करणारी व्यक्तीसमोर क्वालिफिकेशन काय असायला लागतं?
0: पोस्टमॉर्टम करणारी व्यक्ती ही त्या विषयातील अनुभवी असावी लागते, परंतु याच्यासाठी बेसिक मिनिमम क्वालिफिकेशन किमान पात्रता ही MBBS अशी आहे. सदरील व्यक्तीने 5.5 वर्षाचा MBBS हा कोर्स केल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि अशी व्यक्ती ही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असली पाहिजे.
1: अच्छा, आणि हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट गुप्त ठेवला जातो का की बाहेर नातेवाईक असतात त्यांना लगेच सांगितलं जातं?
0: पोस्टमॉर्टम हे न्यायवैद्यकीय प्रक्रिया असते. पोस्टमॉर्टम हे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर केली जाणारी प्रक्रिया असते आणि हे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मृत्यूचं कारण आणि जे पोस्टमॉर्टम मध्ये जी काही फाइंडिंग आढळलेली आहेत ती गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे डॉक्टर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह हा पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी म्हणजेच नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या आधी पोलिसांच्या ताब्यात दिला जातो मृतदेह आणि पोलिसांमार्फतच मृतदेह हा नातेवाईकांना दिला जातो. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा सुद्धा गोपनीय पद्धतीने शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांमार्फत पोलिसांना दिला जातो आणि मग पोलिसांमार्फत त्याची प्रत नातेवाईकांना दिली जाते आणि मूळ प्रत ही न्यायालयात सादर केली जाते.
1: जे समजा एखादी केस 4-5 वर्षांनी जरी उभी राहिली तो रिपोर्ट सुद्धा नीट नेटका लिहिणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरच सगळं पुढचं न्याय मिळणार किंवा काय होणार ते कळू शकतं. असं म्हटलं जातं की संध्याकाळी 6 पोस्टमॉर्टम केलं जात नाही, हे खरं आहे का आणि का?
0: शवविच्छेदन हे सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत केलं जातं. या कालावधीत करण्यासाठी आपल्याला मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचे तसे निर्देश सुद्धा आहेत. याचं कारणच हे आहे की अंधारात जेव्हा तुम्ही शवविच्छेदन करता तर त्या जखमा, त्यांचा रंग, पोस्टमॉर्टम लिविडिटीचा रंग, त्याच्यावरून आपण जे शवविच्छेदनाच्या वेळेत जखमांचं वय निश्चित करतो, मृत्यू किती तासापूर्वी झालेला आहे हे जे आपण निश्चित करतो आणि त्यामुळे त्यांचा रंग आपल्याला नैसर्गिक प्रकाशात जितका चांगल्या प्रकारे समजला जातो तेवढाच आर्टिफिशियल कृत्रिम प्रकाशात समजत नाही आणि त्यामुळेच पोस्टमॉर्टम हे सूर्योदय तर सूर्य असतं जिथे भरपूर प्रकाश आहे, नैसर्गिक प्रकाश आहे, अशाच वेळेस करावे असे निर्देश आहे.
1: आता एखादी व्यक्ती संध्याकाळी 8 गेली आणि त्याचा संशयित मृत्यू आहे आणि मग ते कोल्ड स्टोरेज मध्ये डेड बॉडी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं पोस्टमॉर्टम साठी घेतली तर काही फरक पडू शकतो का शरीरामध्ये?
0: कोल्ड स्टोरेज मध्ये आपण -4 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन करतो आणि -4 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर मृतदेह कुजण्यास सुरुवात होत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लगेचच जेव्हा पोस्टमॉर्टम करतो तर मृतदेह कुजलेला नसल्यामुळे आपल्याला शवविच्छेदन प्रक्रियेत काही अडथळा येत नाही.
1: बरोबर. आता एक आणखी असं म्हटलं जातं की LIC साठी किंवा पॉलिसी ज्यांनी घेतली आहे त्यांना मृत्यूनंतर क्लेम करण्यासाठी PM करणं आवश्यक आहे, हे खरं आहे का?
0: मॅडम, आपण हा खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. कारण याबाबत ना लोकांच्या मनात खूप अज्ञान आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांच्या नातेवाईकांचा, त्यांचा निकट संबंधीचा मृत्यू झालेला आहे तर आता जर आपण पोस्टमॉर्टम करणार नाही तर जो LIC क्लेम आहे 10 लाख 20 लाख 1 कोटी 2 कोटी तो मिळणार नाही, तर त्यासाठी ते शवविच्छेदनाचा आग्रह धरतात. परंतु या प्रकरणी मी सांगू इच्छितो की जर मृत्यू नैसर्गिक असेल आणि डॉक्टरांनी मृत्यूचं कारण नमूद असलेलं मृत्यू प्रमाणपत्र भरून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं असेल तर अशा प्रकरणी शवविच्छेदन करण्याची काहीही गरज नाही. ज्या डॉक्टरांनी त्या मृतावर तो जिवंत असताना उपचार केलेला आहे ते LIC फॉर्म भरून देऊ शकतात, त्याच्यावर स्वाक्षरी करून ते LIC सादर करू शकतात आणि मृताच्या नातेवाईकांना LIC क्लेम मिळू शकतो.
1: फार छान सांगितलं, कारण ही माहिती नाही लोकांना, असं वाटतं की केलंच पाहिजे. आता दुसरं असं की हे PM करताना शरीरातले अवयव काढून घेतले जातात असा एक गैरसमज आहे, ते काय आहे?
0: हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की नातेवाईक हे शवविच्छेदनासाठी तयार होत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की त्या मृताच्या शरीरातील सर्व अंतर्गत अवयव हे शवविच्छेदनाच्या वेळेस बाहेर काढले जातील आणि त्या मृतामध्ये भुसा भरला जाईल आणि मृतदेह हा शिवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, त्यामुळे नातेवाईक हे शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी घाबरलेले असतात. परंतु मी या प्रकरणी हेच सांगू इच्छितो की जितके अवयव आवश्यक आहेत तेवढ्या अवयवांचे बारीक तुकडेच फक्त काढले जातात, याशिवाय जर आवश्यकता नसेल तर कोणताही अवयव हा बाहेर काढला जात नाही. फक्त अवयवांचं निरीक्षण करून त्यांच्यावर चिरा मारून ते अवयव पुन्हा त्या त्या पोकळीत ठेवून बाह्य शिवून नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात.
1: वा, ही पण उपयुक्त आणि नवीन माहिती कळली. आणि या प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं का?
0: शवविच्छेदन प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जात नाही. फक्त कोठडी मृत्यू प्रकरणात, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पोलीस कोठडीत किंवा तुरुंगात मृत्यू झाला असेल, तो मृत्यू अनैसर्गिक असेल आणि त्याच्या मृत्यूबाबत मृताच्या नातेवाईकांनी शंका व्यक्त केली असेल, फक्त अशाच प्रकरणात शवविच्छेदन प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं. अन्यथा व्हिडिओ चित्रीकरण केलं जात नाही, कारण त्या मृत व्यक्तीचे सुद्धा अधिकार असतात. मृत व्यक्ती नग्न ही टेबलवर आहे आणि तिचं कुणी चित्रीकरण करतंय तर तिच्या मानवी अधिकाराचं हे हनन आहे असं समजलं जात.
1: वा, ही पण फार महत्वाची माहिती मिळाली, नवीन माहिती मिळाली. आणि हे पीएम करताना म्हणजे किती वेळ लागतो साधारण?
0: शवविच्छेदन प्रक्रिया ही पोलिसांनी पंचनामा केल्यावर लगेचच सुरू करण्यात येते आणि शवविच्छेदन प्रक्रिया हे ते प्रकरण कोणत्या प्रकारचं आहे यावरही अवलंबून असते. तरी पण आपण असं सांगू शकतो की शवविच्छेदन प्रक्रियेला एक तास लागतो.
1: अरे वा, ही खूप महत्वाची माहिती मिळाली. साधारण बरेच समज गैरसमज असतात, कळत नसतं आणि त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या मार्फत सगळ्या लोकांना नक्कीच मिळाली आणि पोस्टमार्टमची आता भीती कमी झाली आणि शास्त्रीय माहिती मिळाली आहे. तुम्ही लोकांना काय एक संदेश देऊ शकाल याबाबत?
0: मॅडम, शवविच्छेदन प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये भीती आहे, लोकांमध्ये गैरसमज आहे आणि त्यामुळे लोक जनता शवविच्छेदन प्रक्रियेला करण्यास तयार होत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांच्या जे नजीकचं नातेवाईक ज्याचा मृत्यू झालेला आहे, शवविच्छेदन प्रक्रिया म्हणजे ती जी चिरफाड होईल ती व्हायला नाही पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि ते साहजिकही आहे. परंतु आपण मृत शरीराचा पूर्णपणे आदर करून शवविच्छेदन प्रक्रिया करतो आणि जेवढे अवयव आवश्यक आहेत तेवढ्या अवयवांचे बारीक तुकडेच फक्त आपण काढून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली परीक्षणासाठी तपासणीसाठी आपण काढून घेतो, अन्यथा आपण काढून घेत नाही. आणि शरीर जितक्या चांगल्या प्रकारे शिवून पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात देता येईल, म्हणजे ज्यामुळे मृत शवविच्छेदनानंतर सुद्धा मृताची ओळख पटता येईल याची आपण काळजी घेतो. आणि हे सगळं मृताला न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केलेली ही प्रक्रिया आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पुन्हा संबंधित डॉक्टर हे कोर्टात जाऊन साक्ष देतात.
1: रिस्पॉन्सिबिलिटी असते,
0: ह्याच्यात ही जबाबदारी असते आणि हे कर्तव्य आहे आणि हे करणं आवश्यक आहे तेव्हाच शवविच्छेदन केलं जातं. त्यामुळे नातेवाईकांनी कोणत्याही ह्याला घाबरण्याची गरज नाही. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे शवविच्छेदन प्रक्रिया ही पूर्णपणे मोफत शासनातर्फे केली जाते, नातेवाईकांना त्याच्यासाठी एक पैसा खर्च होत नाही.
1: खूप चांगली माहिती दिली ही. आणि जसं तुमच्या बोलण्यात आलं की मृता देहाचा पण आदर केला जातो. हल्ली माणसं जिवंत माणसांचा आदर करत नाहीत, पण मृतदेहाचाही आदर करून ही प्रक्रिया राबवली जाते की जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही आणि न्याय मिळेल. खूप छान माहिती सांगितली, वेळात वेळ काढून रेडिओ विश्वासला मुलाखत दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: मॅडम, मी रेडिओ विश्वासचे आणि आपले खूप खूप आभार मानतो. आपण एक महत्वाच्या विषयाला हात घालून ही मुलाखत घेतलेली आहे.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात इलाका या चित्रपटामधलं समीर अंजान यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात. संगीतकार नदीम श्रवण.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा। सादर करते दत्ता सरदेशमुख। प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9, तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा।
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं। गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
4: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत हत्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-791-1.
3: या चित्रपटामधलं इंदिवर यांची शब्दरचना ऐकूया. मोहम्मद अजीज आणि संगीतकार अनु मलिक यांनी गायलेलं.

0: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.
2: अग्रवाल यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत. जावेद अख्तर यांची गीतरचना, तर राहुल देव बर्मन यांचं संगीत आहे.

0: हे गीत आपण ऐकलं द्रोही या चित्रपटामधलं. जावेद अख्तर यांची शब्दरचना होती, तर राहुल देव बर्मन यांचं संगीत.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
5: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
4: ते कसं?
5: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
4: बर,
5: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
4: स्मार्ट प्लॅन.
5: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गुलशन पावरा यांचं, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. अंदर बाहर चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380165512 किंवा 8380165500 या नंबरवर.
1: हो

0: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता मिर्झा साहेब, जो एक पंजाबी लोककथेवर आधारित होता. ज्यात शम्मी कपूर मिर्झा आणि श्यामा साहेबाच्या भूमिकात होते. संगीतकार होते सरदुल कवात्रा, दिग्दर्शक रवी कपूर. सुबह उठ के मिर्झा यार ने हे गाणं पण बऱ्यापैकी लोकप्रिय झालं होतं.

कॉफी हाऊस 1957 शम्मिकपूर्व गीताबाली यांचा सिनेमा, दिग्दर्शक हरी वालिया आणि संगीतकार रोशन, साधारण प्रेम कहाणी ज्यात हेलन व जीवन पण होते. गीताच्या आवाजातलं हे गाणं यू देखते हो जैसे हम जानते नहीं.

महाराणी, शम्मी कपूर आणि श्यामा यांचा एक पोशाखी चित्रपट, दिग्दर्शक ए करीम मुजरीम. साधारणपणे सिनेमाच्या पोस्टरवर हिरो हिरोईन फार तर कॉमेडी यांचे फोटो असतात आणि विलनचा फोटो लहानसा असतो एखाद्या कोपऱ्यात. निर्माता दिग्दर्शक यांची फक्त नावच असतात. पण मुजरीम हा एकमेव सिनेमा असा असावा ज्या पोस्टरवर फक्त संगीतकार हार्मोनियम सहित त्यांचा खूप मोठा फोटो होता. संगीतकार होते ओपी नय्यर आणि हिरो पण कोणी लहानसहान नव्हता, तो होता शम्मी कपूर. दिग्दर्शक होते ओपी रल्लन आणि यात शम्मी कपूरबरोबर रागिणी शुभा खोटे आणि कमल कपूर पण होते. यातलं हे गाणं जायना पकडलं रोज रोज चोरी, गाणी सगळीच पंजाबी ढंगाची होती त्यामुळे ठेकेदार आणि त्यातलं हे गाणं तर बरंच गाजलेलं होतं. हिरिये सोनिये ओ बलिये सुन सुन मद्रास की दीदी,

शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता इगल फिल्म्स एफ सी मेहरा यांचा उजाला, दिग्दर्शक नरेश सैगल, शम्मी कपूर माला सिन्हा राजकुमार. शम्मी कपूर व राजकुमार यांचा हा पहिला आणि शेवटचा एकमेव एकत्र चित्रपट. संगीत शंकर जयकिशन, गाणी हसरत आणि शैलेंद्र. माणसाची गरिबीत काय स्वप्न असतात बघा. सूरज जरा पास, सूरज जरा आ पास आ, आ तुझे सपनों की रोटी खिलाएंगे हम.

यात एक मुकेश लता मंगेशकर के युगल गीत पण होतं, दुनिया वालों से दूर जलने वालों से दूर. संगीतकार शंकरजी असल्यामुळे मुकेश मन्नाडे लता मंगेशकर होतेच, पण सिनेमात सगळ्यात लोकप्रिय झालेलं गाणं होतं या

सिनेमा बऱ्यापैकी लोकप्रिय चांगला चालला, चांगला धंदा केला. शम्मी कपूर गीताबालीचा मोहर, दिग्दर्शक होते पी जयराज, संगीत हेमंत कुमार. खो गया जाने कहां आरजू का,

0: कर याद है वो दास्तां, हो गया जाने कहा।
1: आणि एक फार छान युगलगीत होतं रफी अँड लता मंगेशकरचं, हे हम सफर बता दे।

शम्मे कपूर चा पुढचा सिनेमा होता रात की राही, दिग्दर्शक नसीम, संगीत बिपिन बाबुल आणि गीत विश्वामित्र. सिनेमाचा ठीकठाक होता. हे गाणं पण बऱ्यापैकी चाललं, एक नजर एक अदा.

निर्माता शस्तर बुंगरजी आणि दिग्दर्शक नासिर हुसेन या जोडीचा पुढचा सिनेमा होता शम्मी कपूर बरोबरचा दिल देखे देखो. संगीत उषा खन्ना आणि बॅकग्राऊंड म्युझिक सोनिक, म्हणजे सोनी कोमी बरोबरचे सोनिक. या सिनेमाचं शीर्षक गीत दिल देखे देखो, दिल देखे देखो. हे संगीत बरंचसं ओपी नायरच्या स्टाईलचं वाटतं. आणि एकदा ओपी नायर उषा खन्नाला म्हणाले पण, अरे ये तो हमारे स्कूल का म्युझिक आहे.

पुढचं गाणं बडे है दिल के काले हाँ यही नीली सी आंखों वाले

0: मागच्या सिनेमात याच निर्माता दिग्दर्शक जोडीचा तुमचा नाही देखा मध्ये एवढाच बदल की नायिका अमिताऐवजी आशा पारेख होती. आशा पारेखला आपण तुमचा नाही देखाच्या ऐवजी वेळ स्क्रीन टेस्टला बोलावलं होतं पण तिची निवड झाली नाही. पण नशीब बघा, दिल देखे देखो नंतर आशा पारेख आणि नासिर हुसेन यांची जोडी अशी जमली की ती शेवटपर्यंत कायम होती.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक।
5: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
6: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
7: संचयात समृद्धि।
8: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
9: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: निलेश मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात. बर्फी या चित्रपटामधलं पापोन आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे प्रीतम चक्रबोर्टी यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि गायक स्वर आहे अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती आणि जॉली मुखर्जी यांचा।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7.
3: आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात, अंजान यांचं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात अपने रंग हजार या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत उदित नारायण यांच्या स्वरात. दिल या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे हसन कमाल यांचं, संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात बटवारा या चित्रपटामधलं.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799-8901.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788 7
1: आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7990.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना
1: कुछ तो।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आशिक,
1: दिल भर
0: आशिक हो तो ऐसा हो
1: कि दिल भर हो तो ऐसी हो।
2: आपकी फरमाइश, श्रोते हो तैयार आहत ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी। तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. NA रेसिडेन्शियल प्लॉट, NA कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
3: होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89-01.
4: फूल कलियां बहार वादियां ये मौसम खेत हरियाली पहाड़ बर्फ ये कायनात कुछ भी नहीं. गर्न में वो नहीं.
5: वो है कौन?
6: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
4: नाम?

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर उते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे, तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमः हे कार्यक्रम. रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासोबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजी त्यांनी. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 67, जय जय

0: राम। श्रोते हो, मागील श्लोकात समर्थांनी ध्यान धारणा करावी असे सांगितले होते. आता इथून पुढे 10 श्लोकात समर्थ प्रत्यक्ष ध्यान करण्यास सांगत आहेत. थोडक्यात हे श्लोक ध्यान योगाचे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रभू रामांच्या सगुण रूपाचे ध्यान करण्यास समर्थ सांगत आहेत. श्रोते हो, ध्यान म्हणजे काय? तर मन शांत आणि स्थिर करण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान. सारखे विषय चिंतन, प्रपंचाची काळजी यामुळे मन अशांत आणि अस्थिर होते. संसाराचा, प्रपंचाचा कंटाळा आलेला असतो आणि त्याचा व्यर्थ क्षीण आलेला असतो. यातून बाहेर कसे पडावे हे कळत नसते. त्यावर उपाय म्हणून ध्यान करण्यास समर्थ सांगत आहेत. मनात भगवंताचे रूप समोर ठेवून आणि त्याचे नामस्मरण करत मन शांत आणि स्थिर करणे. ध्यानात मन प्रभू रामाच्या रूपावर स्थिर करायचे. राम लावण्य रूपी रत्न जडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन किंवा सर्वांग सुंदर कासे पितांबर असे प्रभू राम मेघासारखे उदार आणि सावळे रूप तयांचे. मेघामध्ये जसे पाणी भरले आहे तसेच प्रेमाने ओथंबून भरलेले हृदय प्रभू रामांचे आहे. असे माझे प्रभू राम मोठ्या धीराचे आहेत. ज्या दिवशी राज्याभिषेक व्हायचा त्या दिवशी 14 वर्षांसाठी वनवासात जावे लागले, पण तरीही माझे प्रभू रामराया अविचल होते. सीतेचे अपहरण झाले तेव्हा सुद्धा रामराया शोकाकुल झाले, पण तरी ते खचले नाहीत. अशा प्रकारे ध्यानात रूपाबरोबरच प्रभू रामरायांच्या गुणांचेही विचार करावे. प्रभू रामरायांचे धीर गंभीर स्वरूप आहे. महापराक्रमी आहेत प्रभू रामराया. पराक्रम कसा आणि कशासाठी केला? तर सत्याचा विजय व्हावा यासाठी त्यांनी पराक्रम केला. सज्जनांच्या रक्षणासाठी प्रभू रामरायांनी पराक्रम केला. प्रत्यक्ष देवादिकांचेही महासंकटातून रक्षण केले आहे. अशा भक्तवत्सल प्रभू रामरायांना जे शरण जातात त्यांचे रक्षण प्रभू रामराया करतातच करतात. अशा रामरायांचे चिंतन मी करत आहे. श्रोते हो, हे ध्यान सकाळी प्रभात समयीच करावे असा समर्थांचा आग्रह आहे. आजकाल तर अनेक माणसांची सकाळ वृत्तपत्र वाचनात किंवा मोबाईलवरील रील पाहण्यात सुरू होते. त्यात विस्फोटक, प्रक्षोभक बातम्यांचा कहर असतो. अशामुळे सकाळी सकाळी नको त्या गोष्टी चित्तात येऊ लागतात, चित्तात साठवल्या जातात. हे टाळावे. रामचिंतनाने दिवसाची सुरुवात व्हावी आणि त्यामुळे पुढे दिवसभरात येणारे ताणतणाव, संघर्ष सहन करण्याचे आपल्याला बळ मिळते. म्हणून समर्थ म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतीत जावा. पुढे जाऊन समर्थ म्हणतात, नामस्मरण तर सदा सर्व काळ करावे. नित्य नेम प्रातकाळी, मध्यान काळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. असे अखंड भगवंताचे चिंतन करीत राहावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर. मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
3: होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या. 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89-01.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मनोरंजन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद, अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद,
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स।
3: ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं बलिदान या चित्रपटामधलं गीत। वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर. नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, विजय बेनेडिक्स आणि मनहर उधास यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: खुदा कसम या चित्रपटामधलं बजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं मैं आवारा हूँ या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अलिशा चिनॉय यांनी गायलेलं. अंजान यांच्या गीताला संगीत आहे पप्पी लहरी यांचं. आणि हे गीत ऐकूयात डान्स डान्स या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कच्चे हिरे या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
2: यानंतरचं गीत आहे बटवारा या चित्रपटामधलं. शब्दरचना हसन कमाल यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात. संगीत दिलंय लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी.
3: पटक पटक मरण

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात माननीय डॉक्टर अजित पाठक सर यांची मुलाखत घेणार आहे। मुलाखतीचा विषय पोस्टमार्टम। ऐकून जरा दचकायलाच झालं हो ना, पण याविषयी माहिती देणारे डॉक्टर हे या विषयातले खूप मोठे तज्ज्ञ आहेत। त्यांची थोडक्यात आधी ओळख करून देते। डॉक्टर अजित पाठक यांचा न्याय वैद्यकीय क्षेत्रातला 27 वर्षाचा अनुभव आहे। त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2000 त्यांची नियुक्ती झाली आणि नागपूर, धुळे, नाशिक येथे परीक्षा नियंत्रक या पदावर त्यांनी 4.5 वर्ष काम केलं। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट 2006-07, धुळे दंगल 2008, धुळे पोलीस गोळीबार 2013 अशा अनेक संवेदनशील प्रकरणात शवविच्छेदन केलंय। 900+ निर्भयांची वैद्यकीय तपासणी केली आहे। 200+ कोठडी मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन केलंय। असे अनेक उपक्रम त्यांनी केले तर आहेच, पण 1000+ कोर्टात याबाबत साक्षही दिली आहे। सध्या प्राध्यापक विभाग प्रमुख न्याय वैद्यकशास्त्र म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे सर कार्यरत आहेत। 20+ संशोधन लेख त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत आणि आतापर्यंत सुमारे 10,000 मेडिको लिगल पोस्टमार्टम एक्झामिनेशन त्यांनी केले आहेत। म्हणूनच आपल्या सर्वसामान्य माणसांना समजावं म्हणून हा विषय घेतलाय की पोस्टमार्टम म्हणजे काय। मी पोहोचलेच आहे त्यांच्या कॉलेजमधल्या केबिनपाशी। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार मॅडम।
0: रेडिओ विश्वासला तुम्ही थोडा वेळ दिला त्याबद्दल आधीच तुमचे आभार मानते आणि पोस्टमार्टम या विषयामध्ये आपण आम्हाला सगळ्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करा असं मी म्हणते। सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर मृत शरीराचं पोस्टमार्टम करतात हे ऐकलंय, पण सगळ्याच मृत माणसांचं काही पोस्टमार्टम केलं जात नाही, मग पोस्टमार्टम केव्हा केलं जातं?
1: पोस्टमार्टम हे न्यायवैद्यकीय प्रकरणात केलं जातं। जेव्हा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे होतो तेव्हा पोस्टमॉर्टम करणं, ज्याला आपण शवचिकित्सा किंवा शवविच्छेदन म्हणतो, ते करणं आवश्यक होत। जसं अनैसर्गिक मृत्यू म्हणजे अपघात, मग अपघात तो कोणत्याही प्रकारचा असो, मोटर अपघात असो, विजेचा धक्का बसलेला अपघात असो, मोटारीतून खाली पडल्यामुळे झालेला असो, अंगावर गरम पाणी पडल्यामुळे असो, अपघाताने मुलं चोर पोलीस खेळतात, एकाला चोर ठरवतात आणि त्याला फाशीची शिक्षा देतात आणि तेव्हा चुकीने त्याला गळफास लागून जातो, अशा प्रकरणांमध्ये शवविच्छेदन केले जाते। याशिवाय आत्महत्या, मग आत्महत्या ती पाण्यात बुडून केली, गळफास घेऊन केली, विष प्राशन घेतलेलं आहे, अशा स्वतःच पोटात चाकू घुसून केलेली, ब्लेडनी आपल्या मनगटावर नस कापली, अशा प्रकरणात न्यायवैद्यकीय शवविच्छेदन हे केलं जातं। याशिवाय खून, कुणावर हल्ला केला आणि त्याचा खून झाला, गोळीबारामुळे खून केला, चाकू घुसून खून केला, गळा आवळून खून केला, अशा प्रकरणात न्यायवैद्यकीय शवचिकित्सा केली जाते।
0: बर, आणि मग पोस्टमार्टम हे मेडिकल कॉलेज किंवा सिव्हिल हॉस्पिटल अशा ठिकाणी करायला लागतं का की खासगी रुग्णालयात केलं जातं?
1: पोस्टमॉर्टम ही प्रक्रिया ही शासकीय रुग्णालयात जेथे पोस्टमॉर्टमची सोय आहे अशा ठिकाणी केलं जातं। पोस्टमॉर्टम प्रक्रिया ही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र, शासकीय जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी केलं जातं।
0: आणि पोस्टमॉर्टम आणि ऑटोप्सी यात काय फरक आहे?
1: पोस्टमॉर्टम आणि ऑटोप्सी तसं बघितलं तर ते एकच आहे, परंतु पोस्टमॉर्टम जसं मी आता आपल्याला सांगितलं की न्यायवैद्यकीय प्रकरण आहे की ज्याच्यात मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झालेला आहे आणि मृत्यूचं कारण माहिती नाही आहे, अशा वेळेस पोलीस पंचनामा करतात आणि पंचनामा झाल्यावर डॉक्टर पोस्टमॉर्टम करतात।
0: हा, म्हणजे एखाद्याला तो जर असा फास लावून मेला असेल तर कोणीतरी आधीच मारून त्याला फास लावून लटकवलाय का त्यानेच फाशी घेतलीय हे सगळं कळू शकतं का पोस्टमॉर्टम मध्ये?
1: बरोबर आहे, याला आपण अँटीमॉर्टम हँगिंग आणि पोस्टमॉर्टम हँगिंग असं म्हणतो। म्हणजे मरणापूर्वी तो माणूस जिवंत होता आणि त्याला एक दोघांनी चौघांनी उचलून गळफास दिलेला आहे, टांगलेलं आहे, ही एक घटना, किंवा त्याचा दुसऱ्या कारणाने मर्डर केला आणि मग तो गळफासाने मेला असं दाखवण्यासाठी तो मेल्यानंतर तो टांगला जातो.
0: अच्छा,
1: तर अशा प्रकरणात सुद्धा आपण जेव्हा शवविच्छेदन करतो तर अँटीमॉर्टम हँगिंग आहे का पोस्टमॉर्टम हँगिंग आहे हे आपण सांगू शकतो.
0: म्हणजे एखाद्याला उशी दाबून गुदमरून मृत्यू पावला तो माणूस, म्हणजे मारला त्याला आणि मग टांगून ठेवला फाशी घेतली असं सांगून, तर हे कळतं का
1: पोस्टमॉर्टम? आता जर एखाद्याच्या चेहऱ्यावर उशी दाबली तर त्याचा जो गुदमरून मृत्यू होतो त्याला आपण वैद्यकीय भाषेत स्मॉदरिंग असं म्हणतो. मग तो स्मॉदरिंगमुळे त्याचा मृत्यू झालेला असतो. तर शवचिकित्सेच्या वेळेस आपल्याला स्मॉदरिंगची सगळी लक्षणं त्या मृतदेहावर बाह्य आणि अंतर्गत दिसतील आणि मग जो लिगेचर मार्क गळ्याभोवती असेल तो पोस्टमॉर्टम लिगेचर मार्क असेल. म्हणजे मृत्यूनंतर जो गळ्याला लिगेचर मार्क दिसतो तो आपल्याला शवचिकित्सेच्या वेळेस दिसेल.
0: म्हणजे फार महत्वाचं आहे,
1: अतिशय महत्वाचं शास्त्र हे आहे आणि याच्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मदत होते.
0: आणि पोस्टमॉर्टम करणाऱ्या व्यक्तीचं मग क्वालिफिकेशन काय असायला लागतं?
1: पोस्टमॉर्टम करणारी व्यक्ती ही त्या विषयातील अनुभवी असावी लागते. परंतु याच्यासाठी बेसिक मिनिमम क्वालिफिकेशन किमान पात्रता ही MBBS अशी आहे. सदरील व्यक्तीने 5.5 वर्षाचा MBBS हा कोर्स केल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि अशी व्यक्ती ही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असली पाहिजे.
0: अच्छा, आणि हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट गुप्त ठेवला जातो का की बाहेर नातेवाईक असतात त्यांना लगेच सांगितलं जातं?
1: पोस्टमॉर्टम हे न्यायवैद्यकीय प्रक्रिया असते. पोस्टमॉर्टम हे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर केली जाणारी प्रक्रिया असते आणि हे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मृत्यूचं कारण आणि जे पोस्टमॉर्टम मध्ये जी काही फाइंडिंग आढळलेली आहेत ती गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे डॉक्टर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह हा पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी म्हणजेच नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या आधी पोलिसांच्या ताब्यात दिला जातो मृतदेह आणि पोलिसांमार्फतच मृतदेह हा नातेवाईकांना दिला जातो. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा सुद्धा गोपनीय पद्धतीने शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांमार्फत पोलिसांना दिला जातो आणि मग पोलिसांमार्फत त्याची प्रत नातेवाईकांना दिली जाते आणि मूळ प्रत ही न्यायालयात सादर केली जाते.
0: जे समजा एखादी केस 4-5 वर्षांनी जरी उभी राहिली तो रिपोर्ट सुद्धा नीट नेटका लिहिणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरच सगळं पुढचं न्याय मिळणार किंवा काय होणार ते कळू शकतं. असं म्हटलं जातं की 6 नंतर पोस्टमॉर्टम केलं जात नाही, हे खरं आहे का आणि का?
1: शवविच्छेदन हे सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत केलं जातं. या कालावधीत करण्यासाठी आपल्याला मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचे तसे निर्देश सुद्धा आहेत. याचं कारणच हे आहे की अंधारात जेव्हा तुम्ही शवविच्छेदन करता तर त्या जखमा त्यांचा रंग पोस्टमॉर्टम लिविडिटीचा रंग त्याच्यावरून आपण जे शवविच्छेदनाच्या वेळेस जखमांचं वय निश्चित करतो, मृत्यू किती तासापूर्वी झालेला आहे हे जे आपण निश्चित करतो आणि त्यामुळे त्यांचा रंग आपल्याला नैसर्गिक प्रकाशात जितका चांगल्या प्रकारे समजला जातो तेवढाच आर्टिफिशियल कृत्रिम प्रकाशात समजत नाही आणि त्यामुळेच पोस्टमॉर्टम हे सूर्योदय तर सूर्यास्त जिथे भरपूर प्रकाश आहे नैसर्गिक प्रकाश आहे अशाच वेळेस करावे असे निर्देश आहे.
0: आता एखादी व्यक्ती संध्याकाळी 8 वाजता गेली आणि त्याचा संशयित मृत्यू आहे आणि मग ते कोल्ड स्टोरेज मध्ये डेड बॉडी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं पोस्टमॉर्टम साठी घेतली तर काही फरक पडू शकतो का शरीरामध्ये?
1: कोल्ड स्टोरेज मध्ये आपण -4 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन करतो आणि -4 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर मृतदेह कुजण्यास सुरुवात होत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लगेचच जेव्हा पोस्टमॉर्टम करतो तर मृतदेह कुजलेला नसल्यामुळे आपल्याला शवविच्छेदन प्रक्रियेत काही अडथळा येत नाही.
0: बरोबर. आता एक आणखी असं म्हटलं जातं की LIC साठी किंवा पॉलिसी ज्यांनी घेतली आहे त्यांना मृत्यूनंतर क्लेम करण्यासाठी पीएम करणं आवश्यक आहे, हे खरं आहे का?
1: मॅडम, आपण हा खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. कारण याबाबत ना लोकांच्या मनात खूप अज्ञान आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांच्या नातेवाईकांचा, त्यांचा निकट संबंधीचा मृत्यू झालेला आहे. तर आता जर आपण पोस्टमॉर्टम करणार नाही तर जो एलआयसीचा क्लेम आहे 10 लाख 20 लाख 1 कोटी 2 कोटी तो मिळणार नाही, तर त्यासाठी ते शवविच्छेदनाचा आग्रह धरतात. परंतु या प्रकरणी मी सांगू इच्छितो की जर मृत्यू नैसर्गिक असेल आणि डॉक्टरांनी मृत्यूचं कारण नमूद असलेलं मृत्यू प्रमाणपत्र भरून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं असेल, तर अशा प्रकरणी शवविच्छेदन करण्याची काहीही गरज नाही. ज्या डॉक्टरांनी त्या मृतावर तो जिवंत असताना उपचार केलेला आहे ते एलआयसीचा फॉर्म भरून देऊ शकतात, त्याच्यावर स्वाक्षरी करून ते एलआयसीला सादर करू शकतात आणि मृताच्या नातेवाईकांना एलआयसीचा क्लेम मिळू शकतो.
0: फार छान सांगितलं, कारण ही माहिती नाही लोकांना, असं वाटतं की केलंच पाहिजे. आता दुसरं असं की हे पीएम करताना शरीरातले अवयव काढून घेतले जातात असा एक गैरसमज आहे, ते काय आहे?
1: हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की नातेवाईक हे शवविच्छेदनासाठी तयार होत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की त्या मृताच्या शरीरातील सर्व अंतर्गत अवयव हे शवविच्छेदनाच्या वेळेस बाहेर काढले जातील आणि त्या मृतामध्ये भुसा भरला जाईल आणि मृतदेह हा शिवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यामुळे नातेवाईक हे शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी घाबरलेले असतात. परंतु मी या प्रकरणी हेच सांगू इच्छितो की जितके अवयव आवश्यक आहेत तेवढ्या अवयवांचे बारीक तुकडेच फक्त काढले जातात. याशिवाय जर आवश्यकता नसेल तर कोणताही अवयव हा बाहेर काढला जात नाही. फक्त अवयवांचं निरीक्षण करून त्यांच्यावर चिरा मारून ते अवयव पुन्हा त्या त्या पोकळीत ठेवून बाह्य शिवून नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात.
0: वा, ही पण उपयुक्त आणि नवीन माहिती कळली. आणि या प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं का?
1: शवविच्छेदन प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जात नाही. फक्त कोठडी मृत्यू प्रकरणात, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पोलीस कोठडीत किंवा तुरुंगात मृत्यू झाला असेल, तो मृत्यू अनैसर्गिक असेल आणि त्याच्या मृत्यूबाबत मृताच्या नातेवाईकांनी शंका व्यक्त केली असेल, फक्त अशाच प्रकरणात शवविच्छेदन प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण केलं जातं. अन्यथा व्हिडिओ चित्रीकरण केलं जात नाही. कारण त्या मृत व्यक्तीचे सुद्धा अधिकार असतात. मृत व्यक्ती नग्न ही टेबलवर आहे आणि तिचं कुणी चित्रीकरण करतंय तर तिच्या मानवी अधिकाराचं हे हनन आहे असं समजलं जातं.
0: ही पण फार महत्वाची माहिती मिळाली, नवीन माहिती मिळाली. आणि हे पीएम करताना म्हणजे किती वेळ लागतो साधारण?
1: शवविच्छेदन प्रक्रिया ही पोलिसांनी पंचनामा केल्यावर लगेचच सुरू करण्यात येते आणि शवविच्छेदन प्रक्रिया हे ते प्रकरण कोणत्या प्रकारचं आहे यावरही अवलंबून असते. तरी पण आपण असं सांगू शकतो की शवविच्छेदन प्रक्रियेला 1 तास लागतो.
0: अरे वा, ही खूप महत्वाची माहिती मिळाली. साधारण बरेच समज गैरसमज असतात, कळत नसतं आणि त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या मार्फत सगळ्या लोकांना नक्कीच मिळाली आणि पोस्टमॉर्टमची आता भीती कमी झाली आणि शास्त्रीय माहिती मिळाली आहे. तुम्ही लोकांना काय एक संदेश देऊ शकाल याबाबत?
1: मॅडम, शवविच्छेदन प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये भीती आहे, लोकांमध्ये गैरसमज आहे आणि त्यामुळे लोक, जनता शवविच्छेदन प्रक्रियेला करण्यास तयार होत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांच्या जे नजीकचं नातेवाईक ज्याचा मृत्यू झालेला आहे, शवविच्छेदन प्रक्रिया म्हणजे ती जी चिरफाड होईल ती व्हायला नाही पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि ते साहजिकही आहे. परंतु आपण मृत शरीराचा पूर्णपणे आदर करून शवविच्छेदन प्रक्रिया करतो आणि जेवढे अवयव आवश्यक आहेत तेवढ्या अवयवांचे बारीक तुकडेच फक्त आपण काढून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली परीक्षणासाठी तपासणीसाठी आपण काढून घेतो, अन्यथा आपण काढून घेत नाही. आणि शरीर जितक्या चांगल्या प्रकारे शिवून पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात देता येईल, म्हणजे ज्यामुळे मृत शवविच्छेदनानंतर सुद्धा मृताची ओळख पटता येईल याची आपण काळजी घेतो आणि हे सगळं मृताला न्याय मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केलेली ही प्रक्रिया आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पुन्हा संबंधित डॉक्टर हे कोर्टात जाऊन साक्ष देतात.
0: रिस्पॉन्सिबिलिटी असते,
1: ह्याच्यात ही जबाबदारी असते आणि हे कर्तव्य आहे आणि हे करणं आवश्यक आहे तेव्हाच विच्छेदन केलं जातं. त्यामुळे नातेवाईकांनी कोणत्याही ह्याला घाबरण्याची गरज नाही. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे शवविच्छेदन प्रक्रिया ही पूर्णपणे मोफत शासनातर्फे केली जाते. नातेवाईकांना त्याच्यासाठी एक पैसा खर्च होत नाही.
0: खूप चांगली माहिती दिली ही. आणि जसं तुमच्या बोलण्यात आलं की मृता देहाचा पण आदर केला जातो. हल्ली माणसं जिवंत माणसांचा आदर करत नाहीत, पण मृतदेहाचाही आदर करून ही प्रक्रिया राबवली जाते की जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही आणि न्याय मिळेल. खूप छान माहिती सांगितली, वेळात वेळ काढून रेडिओ विश्वासला मुलाखत दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: मॅडम, मी रेडिओ विश्वासचे आणि आपले खूप खूप आभार मानतो. आपण एक महत्वाच्या विषयाला हात घालून ही मुलाखत घेतलेली आहे.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788.
1: सावन भादो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार सोनिक ओमी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: राजपूत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो, तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
0: मुकेश यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं गीत रचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत जाल या चित्रपटामधलं इला अरुण यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: माझा करता विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.
1: राज आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
4: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात दिल और मोहब्बत या चित्रपटामधलं गीत. गीतकार शेवान रिझवी, संगीतकार ओ पी नय्यर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आता ऐकूयात जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी प्रपुरिका जोशी. तुझको पुकारे मेरा प्यार, अजरामर गाणी. तिला आत हाक देणारा राजकुमार एक शिल्पी. त्या शिल्पीची सुंदर मूर्ती तयार झालेली आहे आणि ऐश्वर संपन्न चाल फिल्मच्या सुरुवातीलाच एक सुंदर सृजनगीत ऐकू येते आणि आयुष्याच्या त्या क्षणाला हसत हसत आलिंगन देणारा एक रुबाबदार राजकुमार दिसतो. रफीजींचा गोड आवाज, म्युझिक डिरेक्टर रवीजी आणि त्या कलाकारांनी बनवलेल्या कलाकृतीवर आपली नजर कॅमेऱ्यामधून फिरते. एक एक मूर्ती व तिचे आरस स्पर्शी सौंदर्य हळूहळू जिवंत होताना एक फ्रेम मधून वहिदा रेहमान नृत्यांगना म्हणून अलवार समोर येतात आणि हा कलाकार आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला हसत हसत समोर जातानाही दिसतो. आयुष्याच्या त्या क्षणाला आलिंगन देणारा रुबाबदार राजकुमार. मजूर त्याच्या अवतीभोवती विटा रचून राहिलेले, एक एक वीट अशी चढत जात आहे आणि राजकुमारच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याच्या स्वप्नातली त्या राजकुमारीचे प्रेमळ दृश्य, वहिदा रेहमानच्या नृत्य सौंदर्य मधून समोर येणं, आरस पाणी खूप आरशांच्या मधून दिसत आहे. राजकुमारींचे हे दिलखेचत नृत्य, हृदयाची धडधड कधी कोणी मोजतो? भेटण्याची इच्छा, बोलण्याची बघण्याची इच्छा, बस ती होते. मला बाकी काही नको, फक्त तू हवी, केवळ एक तुझे प्रेम हवे, एकदा येऊन जा. ह्या आवाजात एक आर्त ओढ आहे. विटांचा मजूर कडून चढला जाणारा थर, फक्त बोलके डोळे, गहिरं हाक, उत्कंठ प्रेम आणि एक विलक्षण ओढ. त्याचा भावविश्वास सतत तिचा वावर आहे. तिच्या प्रेमात अकंठ बुडालेला तो एक कलाकार. त्याचे हुरहुर भाव, रफीजींची अवीट गोड आवाजाची ही जादू आहे. अजाण मोहब्बत, खेळकर चंचल प्रेमाने भरलेले डोळे आणि वहिदाचा हसरा चेहरा, संपूर्ण गाण्याला गोड गंध आहे, तरंगण्याचा भास आहे. तू झोकून दे ह्या स्वर्गीय प्रेमात, ह्या मस्तीमध्ये डुबून जा, असं सांगणारा प्रेमी. अतिशय धीरोदत्तपणे शेवटचा सलाम. आपण इथे भेटलो नाही, पण ह्या दुनियेत तर नक्कीच मिलन होईल. रुबाबदार राजकुमार, एक एक वीट त्याच्या अवतीभोवती चढवणे जाणारे मजदूर आणि तिच्या प्रेमळ डोळ्यातून फक्त एकदा त्याला बघण्याची उर्मी. प्रेम हे मोजता येणारी गोष्टच नाही मुळे. आत्म्याला स्पर्श करणारे हे प्रेम एवढे गहरे बनून जाईल, एवढे मोहून टाकणारे की हसत हसत तो जीवनांतही स्वीकारतो. एक स्वर, एक आर्त हाक, ही शेवटची हाक. डोळ्यात एकदा तुला भरून घेऊ दे ही इच्छा, आक्रोश नाही, माझा शेवटचा सलाम स्वीकार कर, अंतर्मुख करणारा हा राजकुमार. त्या राजकुमारीला माहीत नसलेलं एवढं असीम अनिमिष प्रेम. हे गाणं ऐकल्यानंतर काहीच ऐकू नये, बोलू नये, असंच काही वाटतं. व्यक्ती, मान, राग, लोभ, अपमान, प्रलोभन ह्या सर्व गोष्टीच्या पुढे जाऊनही ज्यांनी प्रेम अनुभवलं असतं त्यांच्या मनात एक निरंतर प्रेमाचा अखंड जरा वाहत असतो. हे अंतर्यामी खूप तेजस्वी असावे. हे प्रेम ज्यांच्या मनाचा गाभारा ह्या तेजाने उजळून निघालेला आहे असा असावा. अशी व्यक्तीच्या सान्निध्यात आलो की न मानता हे निर्मळ प्रेम अनुभवावे. हे कसे सांगता येत नाही, इतके निर्मळ ओढ लावणारे. असेच ह्या गाण्यासारखे संगीतात धुंद करून सोडणारे, अपूर्णतेची ओढ लावणारे ऐका हे गाणे.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समझोता या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात प्रेम धवन यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं।

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300 16512 आणि 9429484888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं. कवी प्रदीप यांची गीतरचना, संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: पंकज उदास यांनी गायलेलं दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: दिल आशियाना है या चित्रपटामधलं मजूह सुलतानपुरी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांनी.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788
0: संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: हे गीत आपण ऐकलं कत्ल या चित्रपटामधलं. संगीत होत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चला मुरारी हिरो बनने या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार खय्याम, आणि हे गीत आहे चंबल की कसम या चित्रपटामधलं.

0: नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकूयात. डान्स डान्स या चित्रपटामधलं विजय बेनेडिक्स यांनी गायलेलं अंजान यांची शब्दरचना. संगीतकार बप्पी लहरी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरांने. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनयी होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता मिर्झा साहेब, जो एक पंजाबी लोककथेवर आधारित होता. ज्यात शम्मी कपूर मिर्झा आणि श्यामा साहेबाच्या भूमिकात होते. संगीतकार होते सरदुल कवात्रा, दिग्दर्शक रवी कपूर. सुबह उठ के मिर्झा यार ने हे गाणं पण बऱ्यापैकी लोकप्रिय झालं होतं.

कॉफी हाऊस, 1957 शम्मिकपूर्व गीताबाली यांचा सिनेमा, दिग्दर्शक हरी वालिया आणि संगीतकार रोशन, साधारण प्रेम कहाणी ज्यात हेलन व जीवन पण होते. गीताच्या आवाजातलं हे गाणं यू देखते हो जैसे हम जानते नहीं.

महाराणी, शम्मी कपूर आणि श्यामा यांचा एक पोशाखी चित्रपट, दिग्दर्शक ए करीम मुजरीम. साधारणपणे सिनेमाच्या पोस्टरवर हिरो हिरोईन फार तर कॉमेडी यांचे फोटो असतात आणि विलनचा फोटो लहानसा असतो एखाद्या कोपऱ्यात. निर्माता दिग्दर्शक यांची फक्त नावच असतात. पण मुजरीम हा एकमेव सिनेमा असा असावा ज्या पोस्टरवर फक्त संगीतकार हार्मोनियम सहित त्यांचा खूप मोठा फोटो होता. संगीतकार होते ओपी नय्यर आणि हिरो पण कोणी लहानसहान नव्हता, तो होता शम्मी कपूर. दिग्दर्शक होते ओपी रल्लन आणि यात शम्मी कपूरबरोबर रागिणी शुभा खोटे आणि कमल कपूर पण होते. यातलं हे गाणं जायना पकड रोज रोज चोरी, गाणी सगळीच पंजाबी ढंगाची होती त्यामुळे ठेकेदार आणि त्यातलं हे गाणं तर बरंच गाजलेलं होतं. हिरिये सोनिये ओ बलिये सुन सुन मद्रास की दीदी,

शम्मी कपूरचा पुढचा सिनेमा होता इगल फिल्म्स एफ सी मेहरा यांचा उजाला. दिग्दर्शक नरेश सैगल. शम्मी कपूर माला सिन्हा राजकुमार. शम्मी कपूर व राजकुमार यांचा हा पहिला आणि शेवटचा एकमेव एकत्र चित्रपट. संगीत शंकर जयकिशन. गाणी हसरत आणि शैलेंद्र. माणसाची गरिबीत काय स्वप्न असतात बघा. सूरज जरा पासा, सूरज जरा आपासा, आ तुझे सपनों की रोटी खिलाएंगे हम.

सिनेमा बऱ्यापैकी लोकप्रिय, चांगला चालला, चांगला धंदा केला. शम्मी कपूर, गीताबालीचा मोहर, दिग्दर्शक होते पी जयराज, संगीत हेमंत कुमार. खो गया जाने कहां आरजू का.

शम्मे कपूरचा पुढचा सिनेमा होता रात की राही. दिग्दर्शक नसीम, संगीत बिपिन बाबुल आणि गीत विश्वामित्र. सिनेमाचा ठीकठाक होता. हे गाणं पण बऱ्यापैकी चाललं. एक नजर एक अदा.

निर्माता शेस्टर बुंगरजी आणि दिग्दर्शक नासिर हुसेन या जोडीचा पुढचा सिनेमा होता शम्मी कपूर बरोबरचा दिल देखे देखो. संगीत उषा खन्ना आणि बॅकग्राऊंड म्युझिक सोनिक म्हणजे सोनी कोमी बरोबरचे सोनिक. या सिनेमाचं शीर्षक गीत दिल देखे देखो दिल देखे देखो. हे संगीत बरंच ओपी नायरच्या स्टाईलचं वाटतं आणि एकदा ओपी नायर उषा खन्नाला म्हणाले पण अरे ये तो हमारे स्कूल का म्युझिक आहे.

0: मागच्या सिनेमात याच निर्माता दिग्दर्शक जोडीचा तुमचा नाही देखा मध्ये एवढाच बदल की नायिका अमिताऐवजी आशा पारेख होती. आशा पारेखला पण तुमचा नाही देखाच्या ऐवजी वेळेस स्क्रीन टेस्टला बोलावलं होतं पण तिची निवड झाली नाही. पण नशीब बघा, दिल देखे देखो नंतर आशा पारेख आणि नासिर हुसेन यांची जोडी अशी जमली की ती शेवटपर्यंत कायम होती.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं नया नशा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सपन चक्रवर्ती यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

विनोद घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक, 788-789-8901।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 वाजून 30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

शबनम आप ही ठंडी फिजाओं से। जा जा

मद भरी आवाज आती है, जा जा

قیامت کی نظر رکھتے ہیں لیکن تاڑنے والے جا ارے جا جا جا رے

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सु

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: लॉग ऑन टू www.erosentertainment.com.
1: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

पूछो आगे मत पूछो।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.